102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 19 आषाढ 1948, म्हणजेच 10 जुलै 2026. सुप्रभात श्रोते हो. यावेळी सकाळची 5:58 झाली आहेत. मंगलवाद्यानं प्रसारणाला आता सुरुवात करत आहोत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळची 6:05 झाली आहेत. भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकूया मंगल प्रभात.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा. उदय उपाध्याय यांच्या आवाजात ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

संत ज्ञानेश्वरांचा हा अभंग आपण ऐकलात अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. स्मिता म्हात्रे यांची रचना ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजात.

0: दत्ता पाटील यांची ही रचना संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांचा. या गीताबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळची 6:30 झाली आहेत. चिंतन कार्यक्रमात ऐकूया स्मिता देशपांडे यांचे विचार.
1: समतोल म्हणतात ना, तोल काय नि ताल काय, एकदा गेला की गेलाच. जीवन यशस्वी करायचं असेल तर प्रत्येक बाबतीत समतोल असणं अत्यंत आवश्यक आहे. समतोल मग तो खाण्यापिण्यातला, वागणुकीतला, बोलण्यातला कोणताही असो, योग्य रीतीने राखावा लागतो. नव्हे, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली मिळविण्यासाठी माणसाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक पाऊल तोल राखून टाकायला हवे. मुबलक पैसा आहे म्हणून महागडी फॅशन, सतत भारीचे कपडे वापरणे, सतत मेजवान्या करणे, सतत गाड्या फिरवणे, या गोष्टी सुखी जीवनाला अप्रत्यक्षपणे घातक ठरतात. माणसाला प्रत्येक बाबतीत तोल राखूनच वागावे लागेल. या विधात्यानं प्रत्येक व्यक्तीला सुडौल असं शरीर दिलं आहे, पण माणूस आपल्या बेताल वागणुकीने ते बेडौल बनवू पाहत आहे. शरीराची व्यवस्थित निगा राखायला हवी, खाण्यापिण्यावर इष्ट ते बंधन घालायला हवे. तसेच रोजच्या व्यवहारात आपला अनेकांशी अनेक कारणांनी संबंध येतो. कधी आपण रागाच्या भरात काही बोलून जातो, आपला तोल जातो आणि नाहक समोरची व्यक्ती कायमची दुखावली जाते. अशा परिस्थितीत मौनम सर्वार्थ साधनम या न्यायाने वागल्यास तोल राखता येतो. पुष्कळदा साधी राहणीसुद्धा समतोल राखण्यास मदत करते. उच्च विचारसरणीच्या जोडीला साधी राहणी असली तर त्या व्यक्तीची छाप समोरच्या व्यक्तीवर पडते आणि ती व्यक्ती नकळत आदरास पात्र होते. आज काळ बदलला, माणसाच्या आवडीनिवडी बदलल्यात, सवयी बदलल्यात, वृत्ती तत्व बदललेत आणि भौतिक सुखाच्या झगमगाटात परिस्थितीशी स्पर्धा करण्याच्या मस्तीत माणूस आपला तोल सोडून वागतो आहे. आज माणसाला श्रीमंतीकडे, खजिन्याकडे नेणारा शॉर्टकट हवा आहे आणि दुर्दैवाने त्यामुळे माणसातला माणूस हरविला आहे. हवेत इमले बांधण्याचे स्वप्न पाहणारा माणूस आज मृगजळामागे धावतोय की जे त्याला कधीच मिळणार नाही आहे. आज आम्हाला भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला असून पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात आम्ही धन्यता मानित आहोत. म्हणून स्वदेशी वस्तूऐवजी विदेशी वस्तूचे आकर्षण वाढविणे यासारखी विकृत स्वरूपाची परकीय आक्रमणे आपण थोपवून धरली पाहिजेत. आपले जीवन फुलविणे हे आपल्याच हाती आहे. शरीरम आद्य खलु धर्मसाधनम, शरीर ही आपली पहिली संपत्ती आहे. तिचे जतन योग्य प्रकारे झाले पाहिजे, म्हणजेच समतोल शरीर असलं पाहिजे. आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत. आपल्या जीवनातील प्रत्येक सकाळ ही काहीतरी नवीन घेऊन येत असते. अशा प्रकारे मनामध्ये विचार करीत तरतम भावनेने कुठलेही कार्य समतोल राखून केले तर आपल्याला सुखी बनविण्यापासून कोण रोखू शकणार? पेशव्यांमध्ये आपापसात विचारात ऐक्य नव्हते, समतोल नव्हता आणि विश्वासघात प्रवृत्ती यामुळे पेशवाई लयाला गेली. तर रामशास्त्री प्रभुण्यांच्या निस्पृहतेवर पेशव्यांचा विश्वास होता आणि रामशास्त्र्यांनाही पेशव्यांवर विश्वास होता. तरतम विचार होता की पेशवे आपल्या कारभारात ढवळाढवळ करणार नाहीत, म्हणूनच ते राघोबादादांना शिक्षा देऊ शकले. आम्हा सामान्यांना संसाराचा गढ चढताना अशा भक्कम विश्वासाची, समतोल विचारांची बळकट शिदोरी हवी आहे.
0: श्रोते हो, चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात स्मिता देशपांडे यांचे विचार आपण ऐकलेत. कार्यक्रमाचा भाग दुसरा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात.

श्रोतेहो रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकणार आहात सकाळी 6:40 कृषीवाणी हा कार्यक्रम. कार्यक्रमात पीक वाढीच्या काळातील अन्नद्रव्यांचं नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर असेल भावना कांबळे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचा भाग दुसरा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. परिसर कार्यक्रमात सकाळी 6:50 आपण ऐकणार आहात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी दिलेली माहिती. कार्यक्रमाचा भाग दुसरा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. दिनविशेष आपण ऐकणार आहात सकाळी 6:55. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू सकाळी 7:25. मिश्र संगीताची वेळ असेल सकाळी 7:40. 8:15 आपण हिंदी चित्रपट संगीत ऐकणार आहात. याच कार्यक्रमाचा उर्वरित भाग सकाळी 8:40 आम्ही प्रसारित करू. 9:00 आपण ऐकणार आहात विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

दहा वाजता सुगम संगीत प्रसारित होईल. 10:30 आपण ऐकणार आहात NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपकी पसंत. कार्यक्रम श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा आपण अवश्य ऐका 11:00.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 1 वाजेपासून आपण ऐकणार आहात विविध भारती सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळी 5:30 वाजता युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 7:15 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू विधिमंडळ समालोचन. 7:30 वाजता आपलं घर आपलं वावर कार्यक्रम प्रसारित होईल. कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शून्य मशागत पद्धती याविषयी प्रगतिशील शेतकरी नौशाद खान अन्वर खान पठाण यांची मुलाखत. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील.

श्रोते हो कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. आमच्यासोबत ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ 102.7 MHz वर.

0: आकाशवाणी यवतमाळ 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात पीक वाढीच्या काळातील अन्नद्रव्यांचे नियोजन याविषयी. मंडळी, पारंपरिक शेतीमध्ये खतांची कार्यक्षमता ही कमी असल्याकारणाने आणि पीक वाढीच्या काळात काही अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्याने, तसेच या कमतरतेमुळे पिकांची उत्पादकता कमी होत असल्याने फवारणीद्वारे किंवा ठिबक सिंचनाद्वारे खतांचे व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. रासायनिक खतांचा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करून कमी खर्चात अधिक पीक उत्पादन घेणे शक्य होते. कोणत्याही पिकाच्या जोमदार वाढीसाठी मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळून 17 अन्नद्रव्ये लागतात. अन्नद्रव्यांची गरज पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असते. हवामानातील बदल, जमिनीचा प्रकार, सुपीकता, ओलावा, उपलब्ध अन्नद्रव्य, पीक संरक्षण आणि व्यवस्थापन या सर्व बाबींचा पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर परिणाम दिसून येत असतो. त्यामुळे विद्राव्य खतांचा उपयोग हा पीक वाढीच्या काळात चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. विद्राव्य खते ही पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असतात, त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. पिकांच्या वाढीच्या अवस्थेत देण्याकरिता ही खते अधिक फायदेशीर आहेत. विद्राव्य खते फवारणीद्वारे देत असताना स्टिकर्स वापरणे फायद्याचे असते. बाजारामध्ये वेगवेगळ्या खतांची ग्रेड उपलब्ध आहे. त्या त्या अवस्थेमध्ये ती ग्रेड फवारल्यास उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या खतांच्या ग्रेडची निवड करून त्यांची पिकांवर फवारणी करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, विद्राव्य खतांचे महत्त्व याप्रमाणे

0: द्रव्य खते ही मातीतून दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या तुलनेत पिकांना लवकर उपलब्ध होतात. रासायनिक खते जमिनीतून देण्यासाठी उशीर झाला असल्यास ही खते फवारणीद्वारे देता येतात. पिकांचे उत्पादन आणि रासायनिक खताचा शास्त्रोक्त वापर यात सांगड घालणे सोपे जाते. विद्राव्य खते विभागून देता येतात. पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेतून निचरून किंवा वायुरूपात वाया जाण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे विद्राव्य खतांची कार्यक्षमता ही 70 ते 80% राहते. विद्राव्य खतांची कार्यक्षमता ही जमिनीचे गुणधर्म, पाण्याची गुणवत्ता, खताची क्षारता, खते देण्याचा कालावधी आणि खते देण्याची साधने यावर अवलंबून असते. तर मंडळी, या विद्राव्य खतांचा वापर केव्हा करावा जाणून घेऊया याविषयी. जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पिकांना अन्नद्रव्य मिळत नसल्यास, पीक अन्नद्रव्याची कमतरता दर्शवित असल्यास, मातीतून दिल्या जाणाऱ्या खतांची कार्यक्षमता खूप कमी असल्यास, सिंचनाची आणि सिंचन संचाची उपलब्धता असल्यास, तसेच फवारणी करण्याकरिता असलेल्या सुविधा उपलब्ध असल्यास विद्राव्य खतांचा वापर करावा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण पीक वाढीच्या काळातील अन्नद्रव्याचे नियोजन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत.
1: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. वाचक स्वर होता भावना कांबळे यांचा.

आकाशवाणी यवतमाळ 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि लगेचच परिसर कार्यक्रम 6:50 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. त्याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारणं कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतो. आता याच्याशिवाय श्रोतांनी एक समजण्याचं फार महत्व असतं की व याच्यामध्ये काही कारणं धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे

किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले का या दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात हे, ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणच्या रिपोर्ट्स तुमच्या घरी पडले असतील ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं, कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहेत. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे, जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्पटम असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते, तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त

0: हे लक्षणं थोडेसे जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील जरी ते कॉमन सिम्पटम असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते नाही तर काही कारणास्तव एक किडनी काढून टाकलेली असते तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जसं मी याच्या आधी बोललो होतो कॅल्शियम डिसऑर्डर्स युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तर ही काही लक्षणं आहेत.
1: डॉक्टर लक्षणं तर लक्षात आली पण मग निदान कसं करायचं नेमकं?
0: हा तर बेसिकली जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडन्या स्वस्त आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाही आहे. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी. आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
1: डॉक्टर निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
0: हा तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्स मध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे पण आता इन्व्हेस्टिगेशन करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यामधनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा नाहीतर युरिक ऍसिडचा नाहीतर ऑक्झलेटचा तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहे त्याच्यामध्ये.
1: ओके म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल.
0: बिलकुल.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात TV, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याचवेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं

0: याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात. म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
1: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

श्रोते हो आरोग्यम धनसंपदा आणि परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलेत. 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 6:55 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष.

श्रोतेहो, आज मराठी संगीतकार आणि गायक जयवंत कुळकर्णी यांचा स्मृती दिवस. श्रोतेहो, हिल पोरी हिला ही चाल तुरू तुरू मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी ही गीतं ऐकलीत की जयवंत कुळकर्णी यांच्या स्वरांची आठवण होते. जयवंत कुळकर्णी यांचा जन्म 31 ऑगस्ट 1931 मुंबईमध्ये झाला. गायनाचं शिक्षण आणि इतरत्र शिक्षणसुद्धा त्यांनी मुंबईत घेतलं. जयवंत कुळकर्णी यांना गायनाचे धडे शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडून मिळाले होते. शाळेमध्ये गाणं म्हणता म्हणता जयवंत कुळकर्णी कधी मोठे गायक आणि संगीतकार झाले हे कळलंच नाही. लक्ष्मणरावांनी त्यांना हार्मोनियम वाजवायला शिकवलं. जयवंत कुळकर्णी यांच्या आवाजातील गाण्यांवर 70s तरुणाई इतकी फिदा होती की त्यांनी मंचावर उभं राहून गायलेल्या हिल पोरी हिला ही चाल तुरु तुरु या दोन गाण्यांना हमखास वन्स मोर मिळत होता. सावध हरिणी सावध हे त्यांचं आणखी एक प्रसिद्ध गाणं. उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुळकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा ही त्या काळची खासियत होती. मराठी चित्रपट गीतांसाठी आणि भावगीतांसाठी हा प्रयोग त्या काळी नवीनच होता. जयवंत कुळकर्णी यांनी जी चित्रपट गीतं गायली त्यातल्या बऱ्याच गाण्यांमध्ये एक वऱ्हाडी बाज ठासून भरलेला आहे. एक गायक म्हणून जयवंत कुळकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये गायन केलं. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी चित्रपट आहेत, सोबतच अनेक भावगीतंसुद्धा त्यांनी गायली. ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव या चित्रपटातील गाण्यांसाठी जयवंत कुळकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं. या मराठी संगीतकार आणि गायकाचं आपल्याला सतत स्मरण होत राहील. आज त्यांचा स्मृती दिवस.

श्रोते हो, आई म्हटलं की जन्म आठवतो. आईसारखं दैवत नाही. आईविषयी बरंच बोललं जातं, लिहिलं जातं, पण आईसाठी काही करावं हे फार कमी जणांच्या लक्षात येतं. आज आहे मातृसुरक्षा दिवस. भारतात दरवर्षी 10 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस गर्भवती महिलांचं आरोग्य आणि सुरक्षित प्रसूतीबाबत जनजागृती करण्यासाठी समर्पित आहे. या दिवसाचा उद्देश एवढाच की गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर मातांच्या आरोग्याची काळजी घेणं, जनजागृती करणं आणि वाढता माता मृत्यू दर राखणं हा या दिवसाचा उद्देश आहे. 2005 सालापासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली 10 जुलै रोजी हा दिवस पाळला गेला. आता 10 जुलैच का, तर 11 जुलै रोजी म्हणजेच उद्या आहे जागतिक लोकसंख्या दिवस. त्याआधीचा दिवस मातांचं आरोग्य आणि लोकसंख्या वाढ यामधील दुवा साधण्यासाठी 10 जुलै हा दिवस निवडला गेला. 2 गर्भधारणांमध्ये योग्य अंतर राखणं, गरोदरपणात संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी, सोबतच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळजीचं महत्त्व या दिवशी अधोरेखित केलं जातं. जगाची निर्मिती तुझ्यामुळे म्हणून विश्वजननी तू आई असं म्हटलं जातं. करुणा, प्रेम, वात्सल्याला तुझ्या कोणतीच उपमा नाही. लहान बाळांसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या संगोपनासाठी आईशिवाय दुसरा पर्याय नाही. आईसारखं असणं आणि आई असणं यात खूप फरक आहे. तेव्हा मातृसुरक्षा ही महत्त्वाची आहे. श्रोते हो, माणसाच्या मरणाला अनेक कारणं असू शकतात, पण जन्म घेण्यासाठी फक्त आईच हवी. म्हणूनच मातृसुरक्षा हीच राष्ट्रसुरक्षा.

श्रोतेहो दिनविशेष कार्यक्रम आपण ऐकलात प्रस्तुती प्रज्ञा निळकरी यांची होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 MHz वर.

0: श्रोते हो, आकाशवाणी यवतमाळ केंद्रावरून आपण आपली जाहिरात घराघरात पोचवू शकता, तेव्हा अवश्य संपर्क करा जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ केंद्राला.
1: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.
2: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
5: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर,

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचारविनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात

0: करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जिवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता बंधुता शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग भजन कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंच मंडळ दिंडी क्रमांक 8 हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरेकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा वारीवर असणारी निष्ठा ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरत पने असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा पायीवारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण हरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देखले इंडिया या माहितीपटाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जून महिना कोरडा

0: गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे। त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत। धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात, मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत। धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे। पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे। धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे। शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे। असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे। तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव।
1: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे। हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। क्रिकेट। भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला। यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे। भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या। इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष गाठलं। विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही। काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं। हवामान। राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे। आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप। राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन। आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार। ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात।
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत।
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
2: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष. दिनांक 10 जुलै 1992. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट 2A या उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कोवरू इथून प्रक्षेपण करण्यात आलं. ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना यांचा जन्म 10 जुलै 1950. लिटिल मास्टर या उपाधीनं सन्मानित झालेले ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1948. ज्येष्ठ साहित्यिक जी ए कुलकर्णी यांचा जन्म 10 जुलै 1923. 10 जुलै 1913 कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. ज्येष्ठ पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचं निधन झालं 10 जुलै 2005 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गटशेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही यानिमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आत्तापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. सुरुवातीला ही

0: स्पर्धा म्हणून सुरू झालेलं, पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिलेली आहे तर एक परिवर्तनाची जन चळवळच झाली असं आपण म्हणू शकतो. नाही
1: पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो, म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
0: आपल्या महिला करतात,
1: महिलाच करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान, एक विशेष स्थान करून घेतलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षामध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500+ गट आहेत, पण त्याच्यापैकी 60%पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न कराव्या लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
0: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल, हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. गेल्या वर्षीच्या फार्मर कपमधून म्हणजे उत्पादन वाढ, म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचं आहे की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही, पण शेवटी तोच निकष आहे.
0: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं.
0: ओके.
1: सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
0: उत्पादन
1: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100%पेक्षा जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
0: वा,
1: हा
0: किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्त्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरून 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही आपल्यासमोर. आपल्यासाठी म्हणजे चमत्कार असमोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीमबरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरीसुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
1: गोष्ट
0: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
0: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
1: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलं, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसामध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवल्यात. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
0: आणि हे सगळं विना मोबदला सर
1: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचं आहे, कसं करायचं आहे याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्याबरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
0: म्हणजे त्यांच्यामध्ये जे ॲक्च्युली सुप्तगुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जागं करण्याचं, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर, फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, खर्चात झालेले बचत, महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल खरंदा खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं.

पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. मिश्र संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: दररोज सकाळी 11 वाजता ऐकायला विसरू नका आकाशवाणी यवतमाळ केंद्रावरून.
1: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची 7:40 झाली आहेत. ऐकूया मिश्र संगीत.

अनुपमा देशपांडे आणि उदय उपाध्याय यांच्या आवाजात ही रचना ग. दि. माडगुळकर यांची होती. या गीताला संगीत सुधीर फडके यांनी दिलं होतं. कार्यक्रमात ऐकूया लता मंगेशकर आणि जगजीत सिंग यांना.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: अशा या महान मंत्राचं आणि आपलं नातं बाबांनी जोडून दिलं, तरीही आपण कुठे आहोत याची आपल्याला मुळीच जाणीव नाही.

दादा कोंडके यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी, स्वर होता जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।

उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजात फरेब चित्रपटातील गीत आपण ऐकलत. संगीत होतं जतीन ललित यांचं.

हरिहरन आणि चित्रा यांच्या आवाजात जिद्दी चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दिलीप सेन, समीर सेन यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना सकाळी 8:40 आपण ऐकणार आहात. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7-सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या 3 देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कुवेत भेट आटोपून

ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैवइंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक GCC कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित CII नॅशनल GCC बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. भारताची GCC परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिमविधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSV काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगार वर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7-सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे

असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्य पदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या 2ऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, 3ऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि 4थ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7-सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळची 8:40 झाली आहेत. हिंदी चित्रपट संगीतातील उर्वरित रचना आता ऐकूया.

अलबेला चित्रपटातील गीत अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी गायलं होतं. ही रचना समीर यांची होती आणि संगीत होतं जतीन ललित यांचं.

श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. फिजा चित्रपटातील गीत आता ऐकूया उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजात. गुलजार यांच्या गीताला संगीत अन्नू मलिक यांनी दिलं आहे.

दिल तो पागल है चित्रपटातील गीत उदित नारायण आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात आपण ऐकलत. ही रचना आनंद बक्षी यांची होती आणि संगीत होतं उत्तम सिंग यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

फिर न हवाएं होंगी इतनी बेशरम, फिर न डगमग डगमग होंगे ये कदम।

श्रोते हो विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. 10 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीत.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला संदीप खरे यांची रचना सलील कुळकर्णी, अंजली कुळकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलीत. या गीताला संगीत सलील कुळकर्णी यांचं होतं.

0: ज्योती बलिगा यांची ही रचना अरुण दाते यांनी गायली होती. संगीत होतं यशवंत देव यांचं. सुगम संगीताचा कार्यक्रम यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

भीमराव पांचाळे यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात.

0: तुम्ही म्हणाल तसं, हा तुम्ही म्हणाल तसं।
1: गीत आणि संगीत संदीप खरे यांचं होतं, स्वर होता शैलेश यांचा।
0: तुम्ही म्हणाल तसं।

सौमित्र यांची रचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत अशोक पत्की यांनी दिलं होतं. या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपल्या रेडिओ सेटवर यावेळी आपण ट्यून केला आहे आकाशवाणी यवतमाळ. तेव्हा आमच्या सोबत ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ. यावेळी सकाळचे 11 वाजले आहे. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आता ऐकूया. आपकी पसंद. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मंगला माळवेचा नमस्कार. श्रोते हो, घेऊन आलो हो तुमच्या मनातील तुमच्या आवडीची गीतं तुमच्या आवडीच्या कार्यक्रमात.

शैलेंद्र सिंग यांच्या स्वराज जमाने को दिखाना है चित्रपटातील हे गीत आपण ऐकलत. आवड या श्रोत्यांची होती. सरोत्सव अमरावती महाराष्ट्र इथून कमरुला ठेकेदार नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान, सायमा खान, मुश्ताबा खान, अफिया खान आणि राऊभाई शाहिदभाई. गांधीबाग अकोला इथून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर. छत्तीसगड इथून दतरंगीचे भागवत वर्मा, लेवईचे गुलाबदास माणिकपुरी, लच्छनपूर इथून विश्वनाथ साहू, सर डोंगरी पिपरी इथून दुर्गाराम साहू. फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात. सायलीला पार कारणीचे मांगीलालजी तुनगर, वच्छलाताई, अमोल सुमित तुनगर आणि सौ चंद्रकला तुनगर, वीरा तुनगर. पुणेचे प्रतीक्षा बुलबुले आणि दीपकराव बुलबुले. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेटा चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि आवड करणारे श्रोते आहे छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे रामचंद्र इंगोले, सिद्धांत टेकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा आणि गौतम इंगोले. हिमायतनगरी जिल्हा नांदेडचे काशनाथ पोपुलवार, बबीता पोपुलवार आणि मंगला भगत. बोरीखुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालनाचे सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, वर्षाताई संचित वाहाळ, प्रथमेश सोहम प्रणाली आणि सानवी देशमुख. छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राशी आणि शीतल राजेश. गणेशपेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, संगीता अमोल, अमृत आणि सुवर्णा शिंदे. आदर्शनगर मलोट इथून राज शर्मा, मीना योगेश मांडी, सौरभ आणि शाईना निवान शर्मा.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।
2: चित्रपटाचं नाव आहे आक्रमण। युगलस्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, संगीतकार RD बर्मन आणि आवडिया श्रोत्यांची, पुणेतून पंकज आर्या आदी, बीटी वाडोदे आणि चंद्रप्रभा वाडोदे, काजल मिहीर डांगे आणि दीपाली डांगे, प्रियंका शिल्पा डांगे आणि आशिष अश्विनी, रमाबाई प्रभाकरराव डांगे हे सर्व श्रोते आंबेडकर नगर येथून, हिमायतनगर जिल्हा नांदेडचे काशीनाथ पोपुलवार, बबीता पोपुलवार आणि मंगला भगत, पांढरकवडा इथून अनिल बुरांडे, उषा प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे, राम रहीमनगर यवतमाळ इथून जनाब शेख आझाद, बेगम लतीफा आझाद, दिग्रस इथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे।

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

बचना है हसीनो या चित्रपटातील ही रचना आपण ऐकलीत. गायक कलाकार होते के आणि सहकारी. आवड या श्रोत्यांज्योती विठ्ठल मंदिर चौक बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि राम निवास अग्रवाल. महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन, सुमन, मिथिलेश टारणी, सूरज, सुजला, ज्योती आणि रेयांश ठाकूर. बोराळ धरण मालेगाव येथून दत्ता घाळ्या, सुनीताताई सानिका आणि गजानन घाळ्या. वनोजा तांडा वाशिम येथून सानिका राठोड, एस आर राठोड, जय राठोड, सुनील इंदुबाई आणि आशिष कुमार राठोड. शिवछत्रपतीनगर वडगाव यवतमाळचे एम डब्ल्यू पाटील, विनय जगताप, प्रतीक पाटील, उत्कर्ष अनुष्का, तन्वी पाटील. बीड शहर येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि राम निवास अग्रवाल. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक नजर चित्रपटासाठी. लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत गीताची आवड या श्रोत्यांची आहे. कनेरा मोहल्ला पटियाला येथून मुकेश, नीलम, नितीन पलक, करण, गीतू निहारिका, हार्दिक आणि वंश बत्ता. मेहरनगर उमरखेळ महाराष्ट्र येथून अभिजित गव्हाणकर, सरिता प्रिन्स, एकांश गव्हाणकर. बदलापूर मुंबईची सिद्धांत प्रणिता, अर्जुन गव्हाणकर, आकार हाईट्स बहादुरा नागपूर येथून वैशाली, शैलेश, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर. शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरला मनवर, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर. राजेंद्रनगर यवतमाळचे रोजीना लोखंडवाला, अमीनभाई लोखंडवाला, रेशमा, आर्या, समीर आणि निजार लोखंडवाला. लुधियाना पंजाब इथून विनोद पुरी, व्ही के रंजूपुरी, अशोक, सुशील, नीलम बेकेपुरी, कैलाश रामा आणि आर एस पुरी.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: बाबा, आणा 3000.
3: ते कशाला?
2: माझा पॉकेट मनी.
3: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
2: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
3: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
2: तुमचा मोबाईल द्या.
3: घे घे.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

अरिजित सिंग यांच्या स्वरात फँटम चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. गीताची आवड होती या श्रोत्यांची. कोटवा नारायणपूर बाबा पट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, उषा राय, अमित कुमार हॅपी राय, दुबिहा निवादा गाझीपूर इथून प्रतीक रोशनी आणि प्रांजल राय, शेरपूर कला गाझीपूरचे अवधेश, प्रीती आणि नवनीत राय. बाकीचा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सलावद इथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड आणि मोहम्मद शादाब खत्री.

रामेश्वर बेहरे, मालूताई बेहरे, उत्तमराव जाधव, आशाताई वामनराव, सुनंदाताई जाधव, अमर अभिजीत, गोदाजीराव बेहरे, आकाश ओमकार बेहरे आणि आशिष जाधव आरेगाव येथून, नाचनगाव बाजार चौक येथून वृषाली भगत, पूर्वी लता, प्रदीप, विशाल, रामचंद्र आणि समस्त भगत परिवार. यानंतरची रचना आहे मेरे जीवन साथी चित्रपटातील स्वर किशोर कुमार यांचा. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना महावीरनगर भाग एक दारवा रोड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजना, कुणाल, प्रीती, प्रियंका आणि वियान मनवर, मध्य प्रदेश वंदनानगर इंदोर येथून वंदना मराठा, देविका चौधरी, गणेशदादा मराठा, कार्तिक भाऊ परी, संजना मराठा, मालती चौधरी, स्वाती आणि प्रयाग चौधरी, ललिता आणि नारायण खर्चे, माळीबीस बीडचे किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शीतल अभिजित आणि सचिन उबाळे, चाबडोह यवतमाळ येथून कैलास कुरमकर, रत्नप्रभा कुरमकर, ज्योती निकेश निलेश नितेश कुरमकर, पांढरकवडा येथून अमोल गड्डमवार, आर्यन गड्डमवार, जगत मंदिर यवतमाळचे पांडुरंग रेकलवार, अर्चना रेकलवार आणि शांताराम लताताई रेकलवार, बालाजी चौक यवतमाळ येथून ओटी श्रीवास, मीनादेवी, लितीन, गायत्री, भूमी, तनीस आणि सोनी श्रीवास, राणीझाशी चौक यवतमाळचे मुकेश, दीपिका, लविसा, शौर्या, शुभम, कुक्कू आणि कल्याणी श्रीवास, धामणगाव रेल्वे परसोळीतून मनोज धोटे, संगीता हेमंत आणि प्रेमाताई धोटे.

आपल्या रेडिओ सेटवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणी यवतमाळ. तेव्हा आमच्या सोबत ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ.

आशा भोसले यांना आपण ऐकलं. चित्रपटाचं नाव होतं सनम तेरी कसम आणि पसंती या श्रोत्यांची. तरोडा इथून बालू मनवर, रजनी श्वेता लकी आणि मनीष मनवर. अशोकनगर यवतमाळचे गोपाळ फुलझेले, सविता फुलझेले आणि जॉर्ज फुलझेले. मुक्काम हिपरसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा बनू शेख, दस्तगीर फैजनबी, शाकीर इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा सिमरन शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिलाबी, गदर शेख आणि निलोफर शेख. बिलोली जिल्हा नांदेडची चांदनी, अयुब सय्यद, अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. आर्नी मोमिनपुरा इथून सय्यद युसुफ, शबानबी, सय्यद युनुस, सय्यद तौसिफ, सय्यद अयुब, सय्यद सलीम, सय्यद रऊफ, अत्तार असलम दुंगे, आरिफ राशीद, इकबाल शाह, अशोक राऊत, उस्मान भाई, सुरेश पडघने, दीपक शेलकर, अंश सायनवार आणि अनंत सायनवार. पुलगाव इथून समस्त पंजाबी मोहल्ल्याचे रमन पंजाब आणि मित्र परिवार. राजनांदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजबे, राधिका बेबी, अनिष्का आणि तन्मय गजबे. भिलाईगड छत्तीसगडचे रोशन, कौशल्या, हेमलता आणि डिंपल देवांगन. जळगाव सोमनाथ तालुका, जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगे, औरंगाबादचे वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपूर, औरंगाबाद इथून वेगराज युवराज कोलते, रिधुरा देवीचे रुद्र कोळकर आणि समस्त परिवार. यानंतरची रचना गायली आहे कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी. चित्रपट क्रिमिनल. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. गौतम नगर जिल्हा नांदेडचे प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे, धामणी मानोऱ्यातून तुळशीराम डेरे, मायावती, संदेश, आदेश, किरण, प्रज्वल डेरे, मोहाली 67, चंदीगडेतून टी डी मल्होत्रा, ऋतिक मल्होत्रा, प्रतीक नवनीत राय, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा, कालकायतून शुभचंद्र, बिट्टा बजाज आणि साहिल बजाज, मानोरा इथून ध्रुवकुमार गिरी, ज्योती गिरी, सोनम आणि तेजस गिरी, बालम टाकळी, अहिल्यानगरचे नंदकुमार अद्वंत, उर्मिला, निलेश मयुरी, कल्पेश आणि संगीता अद्वंत, अयोध्यानगर राळेगो इथून विनोदकुमार ढवळे, विनोताई, रुचा आणि प्रथमेश ढवळे, उसळगव्हाण वार्ड एक धामणगाव रेल्वे इथून विनोद लांजेवार, संगीता वंदिता, सोपान लांजेवार आणि समस्त लांजेवार परिवार. आणि हिंदराज रेडिओ स्वतःसंघ खुपटी नेवासे इथून बंडू लोहार पोपळघाट.

आपकी पसंत या कार्यक्रमात श्रोते हो आपण आपल्या मनातील हिंदी गीतं कळू शकता. पत्ता हे आपकी पसंत द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ

तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

0: आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहो.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. वनिता मंडळ कार्यक्रमाची निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्यावरचा एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. तो असा की आयुष्य माणसाला सतत खिळवत असतं आणि त्या खेळालाच कदाचित जगणं म्हणतात. देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जगण्याचा एक धडा शिकवत असते. निसर्ग असो, माणूस असो, ऋतू असोत किंवा काळ, कधी विचार केलाय का आपल्या हृदयाची धडधड नेहमी एका ठराविक रिदममध्येच का चालते? ECG वर चालणारी ती वर खाली जाणारी रेषा ती फक्त हृदयाची धडधड दाखवत नाही, तर ती आयुष्याचं सर्वात सुंदर रूपक आहे. ती रेषा सतत वर खाली होत राहते, अगदी आपल्या आयुष्यासारखंच. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश, कधी भेटी, कधी विरह, कधी आशा, कधी निराशा. आणि गंमत म्हणजे त्या चढ उतारांमुळंच आपण जिवंत असल्याचं सिद्ध होतं. कारण ज्या क्षणी ती रेषा सरळ होते त्या क्षणी सगळं संपतं. मग आयुष्याकडून सतत सगळं सुरळीत असण्याची अपेक्षा तरी का? चढ उतार नसतील, संघर्ष नसेल, अनपेक्षित वळणं नसतील, तर ते आयुष्य कसलं? आयुष्य सुंदर आहे कारण ते प्रत्येक दिवशी नवीन ताल छेडतं. कधी मंद, कधी वेगवान, कधी विस्कटलेला, तर कधी अगदी सुरेल. पण तो ताल सुरू आहे, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं? म्हणून आयुष्य बदलण्याचा हट्ट कधी करू नका. त्याच्या रिदमवर प्रेम करायला शिका. कारण आयुष्याचं सौंदर्य सरळ रेषेत नसतं, ते प्रत्येक चढ उतारांत दडलेलं असतं. आणि जो त्या रिदमसोबत जगायला शिकतो ना, तोच खऱ्या अर्थानं जगायला शिकतो. जरा चुकीचे

0: मैत्रिणींनो, संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील, संदीप खरे यांच्या गीत आणि संगीत नियोजनातील हे छानसं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, भाग 13. सहभाग
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे.
0: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलकं फुलकं.

0: अय्या बबी मावशी, लक्ष्मी वहिनी, या या, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ।
1: वा वा मधु, तुझा आवाज इतका मधुर आहे ना की तुझा आवाज ऐकून आणि तू म्हणालीस की कुणीतरी येणार येणार, मग आम्ही लगेच आलो बघ धावत।
0: बर बर, हरभराच्या झाडावर चढा वाजून आता तू वहिनी मला।
1: अगं तसं नाही, खरंच तुझा आवाज गोड आहे, हो की नाही आई?
2: हे कुणीतरी नेमकं कुठे येणार आहे मधु? अगं छबुताई, सुनबाईंची गोड बातमी की काय?
1: तुम्हालाही चाहूल लागली वाटतं या बातमीची, बरं झालं तुम्ही आलात।
2: अगं मधु, गोड बातमी देणारी तुझी रसिका वहिनी कुठे? मग
0: अगं बबी मावशी कुठे असणार आहे ती? ऑफिसला। अगं ती आता मॅनेजर झाली आहे ना, जबाबदाऱ्या वाढल्या तिच्या।
2: हो की? अगं छबुताई, ती ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळते ग, पण तिला सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची। बरं
1: बबे, आतापर्यंत काय कमी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, पण आता
2: आता काय?
1: अगं काळजी वाटते ग मला।
3: अहो पुष्पा मावशी, पुन्हा एकदा प्रमोशन होत आहे तुमचं, काळजी कसली, आनंद वाटायला हवा।
1: आनंद तर आहेच ग, पण काळजी घेणं पण महत्वाचं आहे। आम्ही तर घेऊच ग काळजी, पण तिनं स्वतः पण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? तुला माहितीये ना रसिकाचा स्वभाव, तिला किती गडबड असते प्रत्येक कामाची। आता धावपळ थोडी कमी करायला नको का तिनं?
0: म्हणजे आता तिला नोकरी सोडावी लागेल?
2: नाही ग, नोकरी कशाला सोडायची आहे त्यासाठी? नोकरी करता करता तिने तिची काळजी घ्यायची आहे। मधु, आता तुझं काम वाढलंय बर का,
0: म्हणजे आता तिची सगळी काम मलाच करावी लागणार की काय?
1: अग काम म्हणजे काय तिला समजावून सांगायचं।
0: आता माझं कुठे लग्न झालंय आणि मी डॉक्टर थोडीच आहे तिला समजावून सांगायला, मला काय कळतंय त्यातलं?
3: अग तुम्ही तरुण पिढीतली मंडळी एकमेकांना छान समजावून सांगू शकता ना, पटतात एकमेकांच्या गोष्टी तुम्हाला, समवयस्कांचा फरकच पडतो ना।
1: अगं मधु, तुला माहितीये ना तुझ्या रसिका वहिनीचा स्वभाव, कोणत्याच कामाला ती कधी नाही म्हणत नाही, सगळीच कामं पूर्ण करायच्या नादात ती तिचा ताण मात्र वाढवून घेते, आपण बघतोय ना त्यामुळे ती किती थकून जाते।

0: अगं, त्या कामांच्या नादात तिचं जेवणाकडे लक्षच नसतं बघ. एकतर वेळेवर जेवत नाही आणि काम राहिलंय काम राहिलंय असं म्हणत घाईघाईत जेवण करते.
1: मधू, अगं किती चुकीची सवय आहे ग ही. त्याचे किती दुष्परिणाम होतात आरोग्यावर माहिती आहे ना? आणि तुला सांगते बबे, पायऱ्या उतरताना सुद्धा नुसती घाई, दोन पायऱ्यांची एक पायरी करते बघती.
2: अगं बाई, अगं मग तिला जरा नीट समजावून सांगा.
1: अगं बबे, काय काय आणि किती किती समजावून सांगायचं. तिला काही बोलायला गेलं तर तिला वाटतं आई सारख्याच टोकतात. पण तिच्यासाठीच सांगते ना मी हे सगळं. आता तुला सांगते, हिचं बोलायचं तोंड मोठं आणि खायचं तोंड लहान.
2: अगं छबुताई, असं करून कसं चालेल बरं? आता आईच जर खाऊन पिऊन मस्त असेल तर येणारं बाळ सुद्धा सुदृढ असेल ना. मग तिने ती काळजी घ्यायला नको का बरं?
3: पुष्पा मावशी, काय खावंसं वाटतं हो तिला? डोहाळे पुरवायला हवेत तिचे. काही डोहाळे लागलेत की नाही? तिला म्हणावं काहीही खावं वाटलं तर सांगत जा बरं का.
0: अरे वा, मज्जाच आहे मग. आता आपल्या घरात रोज नवीन नवीन चटपटीत पदार्थ बनवणार.
2: हा, म्हणजे वहिनीचं नाव आणि मधूच गाव. मधू, अगं आत्या होणार आहेस आता तू, थोडं जबाबदारीने वागायला शिक बरं.
0: घ्या, आता मी काय केलंय, घसरली का माझ्यावर गाडी.
1: मग असं होणारच ना. अगं, असे चमचमीत चटपटीत पदार्थच फक्त तिला खायला घातले तर तिला पोषण कसं मिळणार? सकस चौरस आहार घ्यायला हवा ना तिनं.
3: आणि तोही वेळेवर, वेळेची अवेळ करायची नाही. त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावर होतो.
2: मग बाळ जर सुदृढ व्हायला हवं असेल तर आईनेही आधी स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. मधू, तुझ्या रसिका वहिनीला मस्त छान पैकी केशर दूध तयार करून देत जा बघ.
1: दुधाचं तर वावडच आहे आमच्या या रसिकाला, नक्कोच म्हणते.
2: अगं छबुताई, अशा वेळेला आपली आवड निवड बाजूला ठेवायची असते. तिला म्हणावं तिचं जीवन हे आता फक्त तिच्यासाठी नाही तर तिच्या बाळासाठी आहे. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आवडत नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात. पालेभाज्या खायच्या, वेळेवर जेवण करायचं, दूध प्यायचं. खाते की नाही ती भाज्या वगैरे?
1: तिथेही आनंदच आहे.
0: आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चो हिकडे.
2: मधू, गाणी गाऊ नकोस नुसती आणि चेष्टेवारी नको नेऊस. अगं, हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न असतं. हिरव्या पालेभाज्या, फळं, काकडी, मुळा, गाजर, बीट यांचाही आहारात आवर्जून समावेश करावा लागतो. अगं
0: अगं बबी मावशी, आई हेच सांगत असते तिला, पण ती कंटाळा करती खायचा.
2: अगं मधू, कदाचित ते पिढीतलं अंतर आहे ना, त्याच्यामुळे असं होत असेल.
0: पिढीतलं अंतर?
2: अगं ते काय म्हणतात तुम्ही, कसली तरी गॅप ती काय असतं ते.
0: अच्छा अच्छा, जनरेशन गॅप.
2: हा हा, तेच ते म्हणत होते ना मी तुला. अगं त्याच्यामुळे काय होते, छबुताईचं बोलणं आहे ना, तिला उपदेशाचे डोस वाटतात. पण तू तू तिला नीट समजावून सांगू शकतेस ना, कसं आहे समवयस्कांचं जरा व्यवस्थित पटतं ग.
3: हे मात्र खरं. ह, आणि तसंही नणन भाऊजींचं गुळपीठ आहेच की. प्रत्येक गोष्टीत मधूचा सल्ला हवाच असतो रसिकाला. मधूने एखादी गोष्ट सांगितली की रसिकाला पटलीच म्हणून समजा. म्हणून तर मधूचा आनंददादा म्हणतो ना मधूला, किती म्हणजे रसिकाचं सल्लागार मंडळ आहे, हो की नाही?
1: हो ग रश्मी, अगदी खरं बोललीस बघ. मधूच्या सल्ल्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही. नणंद भाऊजाईचं नातं अगदी जिवलग मैत्रीचं.
2: म्हणूनच सांगतेय ना मी तिला की होणाऱ्या आत्याबाईंची जबाबदारी वाढलीय आता, तेव्हा जरा नीट लक्ष द्या.
0: मग या सल्लागार मंडळाने कोणते सल्ले देणं अपेक्षित आहे?
3: हा, सल्लागार मंडळाने द्यायचे सल्ले ऐका बरं का. सगळ्यात आधी तर चौरस आहार. नुसताच आहार घेऊन उपयोगाचा नाही तर त्यासोबत व्यायामही हवा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भारपणात योग्य असे व्यायाम करावेत. हा, आणि अजून रसिका वहिनीने जास्त ताण घेऊ नये असं हे तू तिला सांगायचे. कारण काय होतं माहिती आहे का, मानसिक ताणाचे दुष्परिणाम मग शरीराला भोगावे लागतात. आणि योगा क्लासला जाते ना रसिका?
0: अगं रश्मी वहिनी, मागच्या वर्षी ती गेली काही दिवस, पण नंतर कामाच्या व्यापामुळे तिला वेळच मिळत नव्हता म्हणून राहून गेलं ते पण.
2: अगं बाई, वेळ नाही म्हणून कसं चालेल? अशा कशा ग तुम्ही आजकालच्या मुली, म्हणे वेळ मिळत नाही. अगं वेळ मिळत नसतो, तो काढावा लागत असतो. तू असं कर, तिचा ना एक दिनक्रम तयार कर. नियोजनपूर्व कामं केली ना की मग ताणही कमी होतो आणि स्वतःसाठी वेळ देखील काढता येतो. आणि हा तिचा कामाचा भार जरा हलका करायला तू तिला मदत कर बघ. शिवाय तुझ्या आनंददादाची पण जबाबदारी आहे ना काही, बाप होणार आहे तो आता, तेव्हा त्याला सांग तिची व्यवस्थित काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ, तिला दवाखान्यात ने व्यवस्थित, तेव्हा तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आता कोणाची, आनंदचीच ना.
0: हो हो बरोबर आहे चारू मावशी.
1: अहो पुष्पा मावशी, आपल्या कॉलनीमध्ये त्या लताताई गर्भसंस्कार वर्ग घेतात ना, त्यांच्याकडे पाठवणार रसिकाला.
3: अगं हो ग, बरं झालं आठवण केलीस. मधू तू आजच घेऊन जा ग तुझ्या रसिका वहिनीला, ऑफिसमधून आली की लगेच जा दोघी जणी तिकडे.
0: बरं आई, आजच घेऊन जाते हा तिला.
3: बरं झालं बबे तू आणि रश्मी आलात, ते माझी चिंता थोडी दूर झाली ग.
2: अगं छबुताई, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी, आणि आम्ही सगळे आहोतच की, कधीही काही अडचण आली की एकमेकांसोबत असतोच की आपण, काळजी कशाला करायची त्यात.
1: हो ना, आणि किती गोड बातमी दिली आहे रसिकाने, स्त्रीला लागलेली मातृत्वाची चाहूल हा तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो, या क्षणाचा महोत्सव साजरा करायला हवा नाही का.
2: मग
1: आणि पुष्पा मावशी, महोत्सव तर साजरा करायचाच आहे आपल्याला, पण त्याआधी जी काळजी घ्यायची आहे ना ती अशी आहे की आनंदला आणि रसिकाला दोघांनाही सांगा की आजकाल ना अनेक टेस्ट निघाल्यात की होणारं बाळ कसं असेल, त्यात काही व्यंग असेल का हे सुद्धा चेक केलं जातं बरं का, तर अशा टेस्ट डॉक्टरना विचारून करून घ्या.
2: अगो हे काय का आता नवीनच.
1: अहो आई, आधी तुमच्या पिढीच्या वेळेस कसं होतं की काही व्यंग असलेली मुलं किंवा काही आजार असलेली मुलं जन्माला यायची, तेव्हा कळायचं नाही ना पोटातल्या बाळाला काही आजार आहे किंवा काही व्यंग आहे, पण आता तसं राहिलं नाही आहे. म्हणजे आता इतके अत्याधुनिक उपचार निघालेत आणि अत्याधुनिक टेस्ट पण निघाल्यात की जेणेकरून आपल्याला कळतं की गर्भारपणात बाळ कसं आहे, व्यवस्थित त्याची वाढ होतीये ना. तर दर महिन्याला तिला म्हणा डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करू नकोस, दर महिन्याला जा आणि व्यवस्थित डॉक्टर जे सांगतील तशा औषध गोळ्या व्यवस्थित घे.
3: हो म्हणूनच म्हटलं ना रश्मी, तू आलीस ते बरं झालं, किती छान सांगितलीस बघ समजावून.
1: अहो पुष्पा मावशी, कसं आहे आनंद आणि रसिका आजच्या पिढीचे आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असणारच, पण एक मोठी जाऊ म्हणून मी माझं काम केलं बरं का, कर्तव्य केलं.
0: हा अनुभवाचे बोल, बरोबर आहे. महोत्सव साजरा करायचा आहे ना वहिनी, मग काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊनच साजरा करूया मग आपण, म्हणजे वहिनीचे डोहाळे पुरवले जातील आणि आपलीही मज्जा होईल.
2: अगं आधीच जा, मला ही बातमी सांगितली असती ते येताना काहीतरी छान घेऊन आलो नसतो का आम्ही. चल आता बनवूयात ग आपण, चला
1: चला चला.
3: ए मधू, मग आणूया ग आईस्क्रीम, रसिकाला पण आवडतच नाही तरी.
1: हो म्हणजे चटपटीत पदार्थ आई बनवतील आणि मधू बाहेरून आईस्क्रीम घेऊन येईल, चालेल.
0: ठीक आहे, आलेच घेऊन.
2: ए तुम्ही पार्टी करायचं म्हणतायत ना, छबू दे तिला काय आवडतं सांग बरं, गोडात आणि तिखटामध्ये काय काय खायला आवडतं सांग बरं.
3: अगं तिला गोड तिखट दोन्हीही आवडतं.
2: हो ना, मग एखादा आवडता पदार्थ सांग ना तिचा.
3: अगं गुलाबजामुन तिला फार आवडतात बरं का.
2: बरं आणि तिखटामध्ये काय.
3: पावभाजी.
2: बर बर, मग आज आपण तेच करू. आणि मला काय वाटतंय माहिती का, ती येईपर्यंत आपण हे सगळे पदार्थ तयार करून ठेवू आणि ना तिला आल्यावर आपण छान सरप्राईज देऊ.
1: चालेल चालेल, आता थोडा वेळ येईलच ती घरी आणि आनंद येईल, म्हणजे मग आपण सगळे मिळून हा आनंद साजरा करूयात नाही का.
3: अगदी सरप्राईज होईल मस्त.
1: चला चला लागा तयारीला. ही मधू कुठे गेली, सटकली वाटतं.
2: हा अगं ती आईस्क्रीम आणायला गेली ना,
1: मला वाटलं काम अंगावर पडेल म्हणून बाहेर गेलेली दिसते.
2: रश्मी तू घे बरं भाज्या चिरायला, चल मस्त पावभाजी करूयात.
1: चला चला.
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड,
2: करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
4: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक,
2: हलक फुलक.
5: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 13 ऐकलात. सहभाग होता
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे यांचा.
5: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार।
6: चांद

मैत्रिणींनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं आणि त्यासाठीच आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेज कटलेट। चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते। 2 बटाटे, 1/2 कप गाजर, 1/2 कप मटार, 1/2 कप बीट, ब्रेड क्रम्स, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर। तर मैत्रिणींनो, याची कृती अशी आहे की सर्व भाज्या उकडून आणि कुस्करून घ्यायच्या, मसाले घालून मिश्रण छानपैकी तयार करून घ्यायचं, कटलेटचा आकार द्यायचा, मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून कमी तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं किंवा जास्त तेलात तळून घ्यायचं। झालेत आपले मिक्स व्हेज कटलेट तयार।

मैत्रिणींनो, आता ऐकूया मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे

0: नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. मी लीना पांडे. आणि मैत्रिणींनो, मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रवास आहे. गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आई आणि बाळाचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी योग्य काळजी, पोषण, नियमित तपासणी आणि जागरूकता आवश्यक असते. त्यामुळेच मातृसुरक्षा दिनाच्या निमित्ताने आज आपण मातृ आरोग्य, सुरक्षित मातृत्व, गर्भवतींची काळजी आणि शासकीय आरोग्य सेवांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे, आणि त्या स्वतःही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मातृसुरक्षा दिवस आपण साजरा करत आहोत, तर त्यानिमित्ताने मातृसुरक्षा दिनाचं महत्त्व तुम्ही काय सांगाल?
1: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मातृसुरक्षा दिन याचं उद्दिष्ट हे आहे की गर्भवती महिलांची आपण नियमित तपासणी करायला पाहिजे. त्यानंतर ज्या उच्च जोखीम गर्भधारणा असतात त्यांना ओळखण्यासाठी सुद्धा हा दिनाला आपण सर्व गर्भधारण झालेल्या महिलांना तपासून त्याच्यामधनं ज्या जोखमीच्या माता आहेत त्या बाजूला करून त्यांचे प्रसूतीचे ठिकाण, त्याच्यानंतर पुढचे त्यांचे कसे जो रक्तस्त्राव होतो तो जास्त करून तो तर ॲबॉर्शनचा नसतो, कारण की ॲबॉर्शन हे जर व्हायचं असेल तर पहिल्या 5 महिन्यांमध्ये होऊन जातं. पण नंतरचा जो रक्तस्राव असतो त्याच्यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया नावाची अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात की जीवघेणी कंडिशन जी आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा माता अशा असतात की या रक्तस्रावामध्ये त्यांचा जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून कधीही जेव्हा 6व्या महिन्यात किंवा 7व्या 8व्या महिन्यात सुद्धा रक्तस्राव थोडा जरी झाला, त्वरित आपण जवळच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन सोनोग्राफी करून कुठला डायग्नोसिस आहे त्यानुसार बघून मग तेथील ज्या ANM असतील, तेथील जे डॉक्टर असतील, हे आपल्याला कुठल्या हायर सेंटरला आपल्या बाळंतपणाचं स्थान निश्चित करतील. त्याच्यानंतर तिसरा एक लक्षण आपण बघतो की हातापायांना सूज येणे. मग अशी मी सांगितलं की

0: प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळंतपणामध्ये जर गर्भधारणा झाल्यानंतर हातापायांना खूप सूज येत असेल तर त्याचे दोन कारणं असू शकतात. सर्वप्रथम पहिलं आणि जे साधं कारण आहे ते म्हणजे की रक्त क्षय असणे, म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असणे. हे आपण दर महिन्याला रक्ताचं चेकअप करतो त्यामुळे आपल्याला कळूनच येईल. आणि जर थोडंसं 6व्या 7व्या महिन्यानंतर कळलं तर आपण अशा पेशंटला, अशा रुग्णाला आपण रक्त वाढवण्याचे इंजेक्शन्स देऊ शकतो. आणि जर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला कळलं की या स्त्रीला रक्तक्षय झालेला आहे तर तेव्हा आपण अशा स्त्रियांना रक्तसुद्धा चढवू शकतो. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे बाळाची हालचाल कमी वाटणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे असतं ते 1 तासामध्ये जवळजवळ 6 ते 7 तरी ते धक्का देतं. आणि जर तसं नसेल किंवा कधी कधी काय काही बाळ कमी सुद्धा देऊ शकतात, जे प्रत्येक स्त्री आणि बाळानुसार तो बदलतो, पण ते धक्के जर अचानक कमी झाले तर समजून घ्या की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. विशेषतः जर असे लक्षणं शेवटच्या 2 महिन्यांमध्ये वगैरे असतील तर ते अतिशय धोक्याचं लक्षण आहे. अशा वेळेस आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथं लक्षण आहे पोटदुखी आणि पाणी जाणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे आहे ते पोटामध्ये एक पाण्याची पिशवी असते ज्याला आपण एमनिओटिक फ्लुइड असं म्हणतो. त्याच्यामध्ये बाळ हे तरंगत असतं आणि या पिशवीचं जे तोंड असतं तर गर्भाशयाची जी पिशवी असते तर ते तोंड बंद असल्यामुळे ही पिशवी फुटून जात नाही. परंतु काही काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात की ही पिशवी फुटून जाते आणि ही लक्षणं जास्त करून 6व्या 7व्या महिन्यातच दिसतात. अशा वेळेस त्वरित या रुग्णाला आपल्याला भरती करायला लागतं. तिला अँटीबायोटिक असतील, तिला बेड रेस्ट असेल, त्याच्यानंतर तिची पायाकडची बाजू वर करून तिला झोपवायचं असेल. आणि जर तिचं बाळंतपण जे आहे किंवा तिच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असेल तर अशा केसेसमध्ये आपण बाळंतपणसुद्धा करून घेऊ शकतो. जर आपण ह्या पाणी जाण्याच्या गोष्टीची काळजी घेतली नाही अशा वेळेस त्या बाळंतिणीला आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर तिच्या जीवास धोका पण होऊ शकतो. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे की पाणी जर जात असेल किंवा पोट दुखत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर ताप येणे, झटके येणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण की आम्ही बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आदिवासी भागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि तिथे मलेरियाचं पण प्रमाण खूप जास्त आहे. तर आम्ही बघितलं की ताप असेल किंवा झटके, तर मी आपल्याला बोलली की विविध कारणं असू शकतात, तर झटके असे कुठलेही आपल्याला लक्षणं दिसले तर आपण त्वरित डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण दाखवायला पाहिजे.
1: अगदी अगदी निश्चितच मैत्रिणींनो, डॉक्टरांनी सांगितलेली जी काही लक्षणं, कुठलीही लक्षणं आढळली तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टर, संतुलित आहाराचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, म्हणजे संतुलित आहार घेणं हे किती महत्त्वाचं आहे आईसाठी?
0: याच्यामध्ये मी असं सांगेल की संतुलित आहार हा गर्भधारणेच्या आधीसुद्धा महत्त्वाचा आहे, गर्भधारणा झाल्यानंतरसुद्धा महत्त्वाचा आहे आणि बाळंतपण झाल्यानंतरसुद्धा महत्त्वाचं आहे. याच्या सुरक्षित आहारामुळे आईला आवश्यक ते पोषण मिळतं, रक्तक्षय कमी होतो आणि बाळाची वाढ आणि जन्मावेळीस बाळाचं वजन जे असतं ते अप्रोप्रिएट असतं. याच्यामध्ये आता बरेचसे मी बघितले गावामध्ये, कारण की मी गावामध्ये सुद्धा ग्रामीण भागांमध्ये रुग्ण बघितलेले आहे, मी बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे, तर बरेचदा काही काही लोकांमध्ये असतं की अरे तू जास्त खाऊ नको, नाही तर बाळाचं वजन वाढेल. आणि आजकाल सर्व डॉक्टर जे असतात ते सिझेरियन सेक्शन करून बाळाला काढतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, विशेषतः सासवा जर इथे बसलेल्या असतील तर असं काहीही करू नका. जे सिझेरियनचं प्रमाण जे वाढलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण असं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपण असं म्हणायचो की अरे बाळंतपण तिचं झालं म्हणजे तिचा दुसरा जन्म झाला. पण परिस्थिती आता अशी राहिलेली नाही आहे. बरोबर आहे, आता माता मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तर आहार हा जर व्यवस्थित असेल तर त्याच्यामुळे बाळंतीण ही एक तिच्यामध्ये ताकद आणि तिच्यामध्ये एक एनर्जी येते आणि दुसरं म्हणजे बाळाचं पण वजन व्यवस्थित होतं आणि त्याची मेंदूची जी वाढ असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे होते. म्हणून संतुलित आहाराचं खूप महत्त्व आहे.
1: खरोखर संतुलित आहार हा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे, पण गर्भवती महिलेंसाठी हे विशेष करून संतुलित आहार घेणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मग गर्भधारणेदरम्यान आवश्यक अशा कोणत्या लसीकरण असतात की जे

0: गर्भधारणेच्या वेळेस आवश्यक लसीकरण म्हणजे टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे ती आपल्याला घ्यायची आहे. या व्यतिरिक्त कुठलाही लसी घेण्याची गरज नाही आहे. जर शासनाने वेळोवेळी जर त्यावेळेस कुठल्या सांगितल्या तर आपण तशा प्रकारे देतो. पण टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे, टीडीची लस त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरिया असं दोन्ही पण असतं, तर ती आपल्याला देणं आवश्यक आहे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा गर्भवतीचं रक्त हे खूप कमी झालेलं असतं, म्हणजे तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, तर मग ते हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल, तिला कसा सल्ला द्याल?
0: तर ती प्रेग्नंट असेल तर त्याच्यामध्ये आपण तिला 3 महिने तिचे झाल्यानंतर म्हणजे 12 आठवड्यानंतर आपण तिला दर रोज 1 गोळी याप्रमाणे आयन फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतो. त्याच्यानंतर खाण्यामध्ये तिला आपण सल्ला देतो की हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात, डाळी असतील, गूळ असेल, खजूर असेल, कडधान्य, अंडी. त्याच्यानंतर आपण जर नॉनव्हेज खात असाल तर लिव्हर आणि नॉनव्हेज याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला हिमोग्लोबिन हे मिळू शकतं, आयन हे मिळू शकतो. त्याच्यानंतर काही काही स्त्रियांना कृमीचा त्रास असतो की ज्याच्यामुळे त्यांना रक्तक्षय होतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्यांनी 3 महिन्यानंतर त्या कृमीनाशक गोळ्या घेऊ शकतात, त्या अगोदर ते घेणं योग्य नाही आहे. आणि आपली हिमोग्लोबिन जे आहे त्याची नियमित तपासणी त्यांनी करायला पाहिजे.
1: अगदी अगदी. मग सुरक्षित प्रसूतीसाठी कुटुंबाची भूमिका ही किती महत्त्वपूर्ण असते?
0: यामध्ये कुटुंबाची खूप मोठा एक आधार किंवा रोल म्हणता येईल. आपण सर्वांनी बघितलं असेल किंवा कधी कधी आपण जेव्हा TV वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये ज्या पाश्चिमात्य देश आहेत तर त्याच्यामध्ये बर्थ कंपॅनियन नावाची संकल्पना आहे जी आपल्या देशामध्ये सुद्धा आता आलेली आहे. तर याच्यामध्ये तिथे त्यांच्या जे नवरे असतात किंवा तिचा जो पार्टनर असतो त्यांना अलाव करतात की डिलिव्हरीच्या वेळेस, बाळणपणाच्या वेळेस त्यांनी तिथे राहावं. जेव्हा ती स्त्री जेव्हा बाळणपणाच्या आधी चेकिंगला येते दर महिन्याला तर त्यावेळेस बर्थ कंपॅनियन म्हणून तिची सासू असेल, तिची आई असेल किंवा तिची बहीण असेल यांनी सोबत येणं अपेक्षित आहे. म्हणजे की त्या स्त्रीच्या या नातेवाईकांना कळतं आहे की हिला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, हिला किती आराम द्यायला पाहिजे, हिने कुठले कुठले ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, हिला कुठला आता प्रॉब्लेम झाला आहे का, पायावर सूज आली आहे का, मधुमेह दिसतो आहे का, तर या सर्व गोष्टी त्या बर्थ कंपॅनियनला माहिती होतात. तसेच या स्त्रीचं बाळणपण आपण कुठे करणार आहे ते ठिकाण आपण बर्थ कंपॅनियन सोबत फिक्स करतो आणि मग त्यावेळेस बर्थ कंपॅनियन तिथे तिच्यासोबत येऊन तिला साथ देतो. यामध्ये कुटुंबाची एक खूप महत्त्वाची ही भूमिका आहे. दुसरं म्हणजे कुटुंबानी तिला जो आराम असतो दुपारच्या वेळेस 2 तास झोपणे, त्याच्यानंतर पोषक आहार याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसूतीमध्ये कुटुंबाची जी भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते.
1: अगदी. आणि डॉक्टर, यावेळेची थीम राष्ट्रीय मातृसुरक्षा दिवसाची थीमच आहे की ग्रामीण आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील महिलांसह प्रत्येक गर्भवती महिलेला दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं. तर मग ग्रामीण भागातील महिलांसाठी मातृसुरक्षेबाबत तुम्ही आणखीन कोणता सल्ला द्याल?
0: मातृसुरक्षा दिन हा प्रत्येक गर्भवती महिलेच्या सुरक्षित मातृत्वाचा एक संकल्प आहे. नियमित गर्भ तपासणी, संतुलित आहार, आवश्यक लसीकरण, वेळेवर उपचार आणि संस्थात्मक प्रसूती यामुळे माता आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहते. सुरक्षित आई, निरोगी बाळ हेच आपल्या सर्वांचे यादिनी ध्येय आहे आणि हाच संदेश आहे.
1: डॉक्टर, प्रसूतीनंतर आईच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली जावी, म्हणजे तिने स्वतः पण कशी घ्यावी आणि तिच्या कुटुंबियांनी पण कशी घ्यावी?
0: मी जेव्हा पालघरसारख्या बहुल आदिवासी भागामध्ये जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा जेव्हा काम केलं तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की तिथला जो आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये बाळणपण झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 दिवसपर्यंत त्या स्त्रीला फक्त नाचणीची एकदम पातळशी पेज दिला जाते आणि त्यामुळे मग त्या मातेला जे स्तनपानासाठी दूध यायला पाहिजे ते येत नाही. आणि हा त्यांचा खूप मोठा एक गैरसमज आहे की मातेला जर जास्ती खायला दिलं तर तिची प्रकृती खालावेल आणि ती पेजच फक्त तिला द्यायला पाहिजे असं तिथे आहे. आणि हे आपल्याकडे सुद्धा आपल्याला दिसतं, विशेषतः मराठवाड्याच्या ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनही तिथे अशी पद्धत आहे की मातेला बाळणपणानंतर पेज दिल्या जाते विविध प्रकारची. तर तसे न करता अशा मातांना पुरेशी विश्रांती मिळायला पाहिजे, पौष्टिक आहार मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रसूतीनंतरच्या तपासण्या त्या तिने व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे, आणि ताप आला तर तिला त्वरित उपचार करायला पाहिजे. त्यामुळे बाळंतपणापर्यंत जेवढी काळजी महत्त्वाची आहे तेवढीच बाळंतपणानंतरची सुद्धा काळजी महत्त्वाची आहे. आणि याच्यात खूप महत्त्वाचं जे आपल्या देशासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा सल्ला सुद्धा आपण तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा तिथली परिचारिका असेल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे.
1: मग स्तनपानाचं आई आणि बाळासाठी काय काय फायदे होऊ शकतात?
0: स्तनपान हे अमृतपान आहे, जी नवीन संकल्पना आहे. बऱ्याचदा बाळाला आईपासून दूर ठेवल्या जाते, आणि मी मगाशी जसं म्हटलं की पेज दिला जाते तसंच बाळाला सुद्धा

0: साठी महत्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा सल्ला सुद्धा आपण तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा तिथली परिचारिका असेल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे.
1: मग स्तनपानाचं आई आणि बाळासाठी काय काय फायदा होऊ शकतात?
0: स्तनपान हे अमृतपान आहे, जी नवीन संकल्पना आहे. बऱ्याचदा बाळाला आईपासून दूर ठेवल्या जाते आणि मी मगाशी जसं म्हटलं की पेज दिला जाते, तसंच बाळाला सुद्धा बरीचशी मंडळी जी असतात घरात ती म्हणतात की नाही नाही ते पहिला चीक येतो तो बाळाला द्यायला नको. पण सर्वांना मी विनंती करेल की जो पहिला चीक असतो त्याच्यामध्ये खूप रोगप्रतिकारक असे गुणधर्म असतात आणि ते बाळासाठी खूप उपयुक्त असतात. आणि नवीन संकल्पनेनुसार प्रत्येक बाळाला जन्म झाल्या झाल्या स्तनपान द्यायला पाहिजे, किंबहुना प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. आणि जसं बाळाला BCG असेल म्हणजे लसीकरण केलं जातं किंवा हिपॅटायटिसचं लसीकरण केलं जातं, तसंच त्याला व्हिटॅमिन के आणि स्तनपानसुद्धा तेव्हाच्या तेव्हाच द्यायला पाहिजे. याच्यानंतर बाळाला प्रत्येक मातेने जसं बाळ डिमांड करेल तसं दर 2 तासांनी असेल 1 तासांनी असेल ते स्तनपान दिलंच पाहिजे. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे वाढते. आईला जे बाळणपणानंतर जो रक्तस्राव होतो तोसुद्धा एकदम कमी व्हायला मदत होते आणि याच्यामध्ये आई आणि बाळाचे जे नाते असते ते दृढ होते.
1: अगदी अगदी खूपच छान डॉक्टर. आपल्या बऱ्याचशा अशा शासकीय योजना आहेत ज्या गर्भवती मातेसाठी आहेत आणि त्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत, तर अशा कोणत्या शासकीय मातृसुरक्षा योजना आहेत की त्यांचा गर्भवती महिलांना लाभ मिळतो आणि त्यांनी घ्यावा?
0: सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठी योजना म्हणजे की आशा असतील, ANM असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, इथे प्रत्येक गर्भधारणा जी असते त्याची नोंदणी करून त्या गर्भवतीला मोफत उपचार केला जातो, औषधे मोफत दिल्या जाते, लसीकरण आणि प्रसूती सेवा ही मोफत दिल्या जाते. दुसरी मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जी आता सध्या महिला आणि बालकल्याण या खात्याकडे जरी वर्ग झालेली आहे तरी या सर्व ज्या माता असतात त्या मातांना पूर्ण गर्भधारणेच्या काळामध्ये जवळजवळ टप्प्याटप्प्याने 5,000 रुपयापर्यंत लाभ दिला जातो. याच्यामध्ये त्या काही काळ जर काम करू शकत नसतील, कामावर जाऊ शकत नसतील, तर या पैशांमध्ये ते पोषक आहार घेऊ शकतात, औषधोपचार करू शकतात. त्यासाठी हा पैसा प्रत्येक मातेला दिला जातो. त्यानंतर JSSK जी योजना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मातेला बाळणपणासाठी मोफतमध्ये आपल्या आरोग्य संस्थांमध्ये आणलं जातं. बाळणपण झाल्यानंतर तिला मोफत त्यांच्या घरी सोडलं जातं, तसंच प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत त्यांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा मिळते. तर या योजना माता आणि बालकासाठी आहेत.
1: याच्यासाठी त्या मातेने किंवा घरच्यांनी तशी नोंदणी करावी का?
0: तिने जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये नोंदणी केली म्हणजे 12 आठवड्यांच्या आतमध्ये, तर तिला मातृवंदन योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर तिच्या बाळणपणानंतर ती काही दिवस कामावर जाऊ शकत नाही म्हणून तिला 700 रुपये सुद्धा बाळणपणानंतर दिले जातात. तर या काही योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकार आपल्याला लाभ देते.
1: अगदी अगदी खूपच छान. आणि या सगळ्या योजनांचा गर्भवती लाभ घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान योग आणि हलका व्यायाम हे कितपत उपयुक्त आहे?
0: गर्भधारणेच्या काळामध्ये जर आपल्याला दुसरी लक्षणं नसतील म्हणजे रक्तस्राव होणे किंवा जर तिथल्या डॉक्टरांनी बेड रेस्ट वगैरे अशी सांगितलेली नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर थोडं चालणे, त्याच्यानंतर गर्भवतीसाठी जे सुरक्षित योग आहेत तेवढेच करू शकतो. ते केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण सुधारतो आणि प्रसूतीला मदत होते. जसं आपण अभिमन्यूची जी कथा ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये कृष्णाने अभिमन्यू हा पोटात होता तेव्हा ती चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली आणि त्याला ती कळली, त्यांनी ती ऐकली पोटामध्ये, तर हे एकदम खरं आहे. जेव्हा पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस गर्भसंस्कार जे असतात ते सर्वांनी करायला पाहिजे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्या गर्भावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे, विशेषतः जो परिवार आहे तर त्याचा याच्यामध्ये मोठा योगदान असू शकतं की घरातील वातावरण जे त्या आनंदीदायी असायला पाहिजे आणि त्या गर्भाला पोषक असं असायला पाहिजे.
1: अगदी अगदी खूपच छान, खूपच छान. अगदी निश्चितच मैत्रिणींनो, आपल्या आजच्या संवादातून सुरक्षित मातृत्वासाठी नियमित आरोग्य तपासणी

0: संतुलित आहार, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी यांचं महत्त्व आपण जाणून घेतलं आणि याविषयीची उपयुक्त अशी माहिती आपल्याला डॉक्टर कांचन वानेरे यांनी दिलेली आहेत. त्याच्यासाठी मॅडम मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही आकाशवाणीत आलात बरोबर आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. विषय होता मातृसुरक्षा, राष्ट्र सुरक्षा.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अरे वा, बाहेर जोरदार पाऊस पडतोय. मातीचा सुगंध सगळीकडे पसरलाय. थंडगार वारा मनाला एक वेगळीच ऊर्जा देतोय. पावसाचा प्रत्येक थेंब जसा आपल्या ठरलेल्या वाटेने जमिनीवरच येतो, तसंच आयुष्यातही प्रत्येक स्वप्नाला एक ठरलेलं लक्ष लागतं, एक अचूक निशाणा लागतो, जो फक्त धनुष्यबाणाचा नसतो, तो असतो आपल्या स्वप्नांचा, आपल्या ध्येयाचा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीचा.

मित्रांनो, पाऊस म्हणजे काय बरं? थांबायचा सिग्नल तर नाही, पाऊस म्हणजे पुढे जाण्याची प्रेरणा. जसं पावसाचे थेंब न थांबता वरून सतत खाली पडत असतात, तसंच आपल्याला देखील आपल्या स्वप्नांचा पाऊस कायम चालू ठेवायचा आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पण अजून जोरदार एनर्जी सकट पाऊस पडणार आहे. हा पाऊस आपल्याला नेमकं काय बरं शिकवतो? की अडथळे आले तरी थांबायचं नाही, भिजायचं पण पुढे जायचं. आणि आज आपण अशाच एका मुलीची गोष्ट ऐकणार आहोत, जिने अडथळ्यांचा पाऊस झेलून आपला निशाणा साधलाय. तर मित्रांनो, आजच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट गायत्री देवडे तुमच्या सोबत आहे. आणि आपण बोलणार आहोत निशाण्याबद्दल. निशाणा हा फक्त खेळाच्या मैदानात नाही, तर आपल्याला आपल्या जीवनात पण लावावा लागतो. करिअरचा, स्वप्नांचा आणि सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा. मित्रांनो, एक वेळ होती जेव्हा म्हटलं जायचं की खेळ हे फक्त मुलांसाठी असतात. पण आज बघा, पीटी उषाने धावण्यात देशाचं नाव केलं, मॅरी कोमने बॉक्सिंगमध्ये जगाला हरवलं, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला, मिथिला राजने क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीची नवीन व्याख्या दिली, आणि आता क्रॉसबो, शूटिंग, आर्चरी या सगळ्यांमध्ये पण आपल्या मुली नाव कमवत आहेत. आजकालच्या मुलींमधले बदल बघता आता मुली फक्त हाऊसहोल्डमध्ये नाही तर गोल ओरिएंटेड झाल्या आहेत. पण या प्रवासात तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो, त्या म्हणजे लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता. लक्ष म्हणजेच आपला जो फोकस आहे तो एकदा ठरवला की त्याच दृष्टीने पावलं उचलायची. दुसरं म्हणजे शिस्त, ज्यामध्ये रोज मेहनत करणं आणि रोज प्रॅक्टिस करणं, तेही न चुकता. आणि तिसरं म्हणजे आत्मनिर्भरता, की लोक काय म्हणतील, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, हे सगळं बाजूला ठेवून मी काय करू शकते याकडे लक्ष देणं. आजकालच्या मुलींनी स्वतःचं शरीर, मन आणि करिअर या तिन्ही गोष्टी सांभाळायला शिकलं पाहिजे, कारण आता आजचं जग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी हिंमत लागते. आणि याच हिंमतीचं एक उदाहरण आज माझ्यासोबत आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात ना आपला निशाणा ठरवण्यासाठी? चला तर स्वागत करूयात क्रॉसबो चॅम्पियन, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती आणि आपल्या सर्वांसाठी खरी प्रेरणा असलेल्या संजना लुनावत यांचं. जालना महाराष्ट्रामधून येऊन 2015 पासून क्रॉसबो शूटिंगमध्ये भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी 2016, 2018 आणि 2020 साली नॅशनल गोल्ड मेडल आणि 2018 साली वर्ल्ड कप फायनल्स रशिया आणि 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये देखील तिने भारताचं प्रतिनिधित्व केलंय. आणि नुकतंच जून 2026 उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो शूटिंग स्पर्धेत वरिष्ठ महिला वैयक्तिक गटात कांस्य पदक आणि मिश्र सांघिक गटात सुवर्ण पदक पटकावून तिने जालन्याचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलंय. याआधी 10 मीटर एअर रायफल मध्येही राज्य आणि पश्चिम विभागात तिने मेडल्स देखील जिंकले आहेत. IAU म्हणजेच इंटरनॅशनल क्रॉसबो शूटिंग युनियनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर पोहोचलेली सिनियर वुमेन कॅटेगरीमध्ये खेळणारी 18 मीटर फील्ड आणि 30 मीटर मॅच डिसिप्लिनची एक्सपर्ट

0: ती फक्त शूटर नाही तर ती हजारो मुलींसाठी इन्स्पिरेशन आहे. फोकस असेल तर कुठलंही टार्गेट अशक्य नाही असं एक व्यक्तिमत्व.
1: ती आर्चरी सारखी असती आणि एरो रिलीज होतात जेव्हा आपण ट्रिगर प्रेस करतात.
0: ओके, म्हणजे रायफल आणि आर्चरी या दोघांचं मिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर संजना मला सांग की नेमकं क्रॉसबो खेळला कसा जातो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं.
1: त्याची जी पोस्चर असते ते रायफल शूटिंगच्या पोस्चरला खूप मॅच करतात, कारण की त्याचे जे बॉडी असतात आणि जे ट्रिगर असतात ग्रीप असती ती रायफलची असती, पण त्याच्यावर एक स्ट्रिंग लावलेलं असतं आणि एरो रिलीज होतात. तर त्याची जी लोड करण्याची पद्धत आहे, कॉक करण्याची पद्धत आम्ही त्याला म्हणतात, तर ती मॅन्युअली असतात. तुम्हाला तुमच्या हातानी ती स्ट्रिंग पुल करायची असती.
0: ओके,
1: आणि मग जेव्हा ती स्ट्रिंग पुल करतात तुम्ही आणि एरो अडकवतात तुम्ही क्रॉसबो मध्ये, नंतर तुम्हाला ते उचलायचं असतं. तुम्ही क्रॉसबो उचलले तर तुम्हाला जसे आपण रायफलला ट्रिगर जे असतात तसे ट्रिगरिंग करायची आणि ते एरो रिलीज होतं. आणि जेव्हा ते एरो रिलीज होतात एक छोटासा तुम्हाला एक असं रिकॉइल येतात वेपनला.
0: अच्छा,
1: तुम्हाला फील होतं ते,
0: तर म्हणजे बो निघाला आहे,
1: निघाला आहे एवढे प्रेशरने ते रिलीज होतात जे एरो असतं.
0: आणि त्याचं वेट किती असतं?
1: मी अबाउट 8 kg. इट डिपेंड्स तुम्ही मॉडिफाय केलं कसं मॉडिफाय केलं, तर 8 kg तर असतंच.
0: ओके, म्हणजे मिनिमम. तर त्याची म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते.
1: हो, कारण तुम्ही एक दिवसात म्हणजे तुम्ही एवढं स्ट्रिंगला लोड करणे त्याला प्रॅक्टिस लागते
0: आणि परफेक्शन तेवढी आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे हे धनुष्यबाणासारखंच आहे काय?
1: हा, धनुष्यबाणासारखं. पण याला तर आम्हाला पण म्हणजे खूप टाइम लागलं इन्स्टिट्यूट शोधायला, कोचेस शोधायला आणि प्रोफेशनली स्टार्ट करायला. तर जेव्हा मी 12th पास आउट झाले होते, फर्स्ट इयरला आले तेव्हा माझे स्टार्ट झालं करिअरचं. जेव्हा मी JNEC मध्ये होती तेव्हा माझं फर्स्ट मॅच मी खेळले होते आणि मग असं झालं की मी गुड रिझल्ट डिलिव्हर करत होते आणि माझे पॅरेंट्स आणि कोचेसचं पण खूप सपोर्ट होतं. तर त्यामुळे एक स्टेप वर जाणं असं सुरू झालं आणि मग स्टेटचे मग नॅशनल्स मग इंटरनॅशनल्स खेळू लागले.
0: अरे वा, खूपच छान. पण मला सांग की 2015 मध्ये तू या क्षेत्रामध्ये आली आणि 2016 मध्येच तू तुझं म्हणजे नॅशनल मध्ये पदार्पण केलंस.
1: क्रॉसबो ही इव्हेंट मला 2014 मध्ये कळला होता की शूटिंग मध्ये हे पण विंग आहे क्रॉसबोचं. एक पिस्टल शूटरने मला सांगितलं,
0: म्हणजे याच्या आधी तू
1: रायफल शूटिंग करत होती मी.
0: अच्छा,
1: आणि मग मला कळलं तर मला एक होते की काय आहे नेमकं हे. तर मी खेळले आणि मला असं वाटलं की क्रॉसबो मुळे माझ्या रायफलचं स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतं. तर त्यामुळे मी स्टार्ट केलं. पण मला असं स्टेप बाय स्टेप हे कळलं की इंडियामध्ये कोणी मेडल घेतले नाही आतापर्यंत. तर एक स्वतःनी एक गोल ठेवलं की इंडियासाठी मी कोणतंही मेडल, एक पहिला मेडल इंडियासाठी मी आणून द्या. रायफल शूटिंग मध्ये इंटरनॅशनल मेडल आले पण क्रॉसबो मध्ये नाही आले सध्या.
0: ओके, मग क्रॉसबो मध्ये तू कोणकोणत्या म्हणजे स्तरावरती खेळली आहेस किंवा मेडल्स घेतले?
1: स्टेट लेवल, प्री नॅशनल्स, नॅशनल्स, वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियन साठी जे ट्रायल्स असतात ते खेळले मी. ट्रायल्स 1, ट्रायल्स 2, ट्रायल्स 3 आणि वर्ल्ड कपचे फायनल्स मी खेळले होते.
0: ओके,
1: तर गायत्री क्रॉसबो मध्ये जर आपण स्टार्ट केले तर स्टेट, प्री नॅशनल्स, नॅशनल्स आणि वर्ल्ड कप साठी जे ट्रायल्स असते हे लेवल्स आहे सध्या खेळायचं गरजेचं असतं.
0: अच्छा, म्हणजे या सगळ्या लेवल्स मधून आपल्याला जावं लागतं. तर संजना मला सांग की तू बऱ्याच स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेली आहेस आणि तू भारताचं प्रतिनिधित्व देखील केलंय. तर मला सांग की तू जेव्हा बाहेर खेळायला जाते तेव्हा बाहेरचे जे म्हणजे तुझ्या सोबत असणारे प्लेयर्स असतात आणि तू आहे, तर तुला त्यामध्ये काय फरक जाणवतो?
1: फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटतंय की इंडियाला रिप्रेझेंट करत आहे, मी काहीतरी देशासाठी करत आहे.
0: अगदी.
1: पण एक जे मेन डिफरन्स आहे ते खूप प्रोफेशनली घेतात ऍथलेट्सला आणि त्यांची जे मॅनेजमेंट आहे ते खूप प्रोफेशनली असतात. डाएट सगळं ते फॉलो करतात. आपण थोडं म्हणजे कसं असतं की नाही आपली देसी टेक्निक्स पण लावतात आपण, पण ते पूर्ण प्रकारे ते खूप प्रोफेशनल. गायत्री कसं असतं की आपल्या कंट्रीमध्ये पॅशन, स्किल, हार्डवर्किंग आहे. सगळे ऍथलीट, सगळे लोक खूप हार्डवर्किंग आहे, पण त्यांच्या मध्ये ते जे शिस्त असती, प्रोफेशनलिझम, ते थोडंफार मिसिंग असतात आणि त्या ठिकाणी आपण खूप म्हणजे कमी पडतं. आणि दुसऱ्या देशात जर त्यांच्या ऍथलीटला काही खाणं असतं तर ते आपल्या डायटिशियनला, न्यूट्रिशनिस्टला ते विचारून सगळं व्यवस्थितपणे करतात आणि आपल्यामध्ये ते मिसिंग आहे.
0: ओके, म्हणजे बाकी आपण सगळं स्किलफुल आहोत, फक्त आपल्याकडे
1: खूप हार्डवर्किंग आहे. इंडियन्स खूप हार्डवर्किंग कॅटेगरी आहे
0: नक्कीच. आणि ते हार्डवर्क म्हणजे आपल्या समोर तू एक उदाहरण आहेस की ते हार्डवर्क आणि तुम्ही तेवढं केलं तर आपण नक्कीच काहीतरी अचीव्ह करू शकतो.

0: मला सांग की तू भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक महिला म्हणून तुला काही अडचणी जाणवल्या का या क्षेत्रामध्ये, किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो?
1: बघ, कसं आहे की नाही, की जेव्हा मी स्टार्ट केले होते तेव्हा जालन्यामध्ये शूटिंग रेंज नव्हती, तर मला एक अडचणी आली शोधण्यासाठी, कोचिंग घेण्यासाठी. आता ऑनलाईन आहे आणि त्या टाइमला मला असं माहीत नव्हतं की गव्हर्नमेंट स्कीम्स एवढी सारी स्कीम्स आहे. की आता तू बघ, खेळो इंडिया आहे, विविध
0: स्कीम्स आहे
1: किंवा प्लॅटफॉर्म्स आहे ज्याच्या माध्यमाने प्लेयर्सला सपोर्ट केलं जाते, कोचिंग दिले जाते, स्पॉन्सरशिप्स पण आहे, प्रायव्हेट स्पॉन्सर्स पण येतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
0: माध्यमातून,
1: आणि वेगळे वेगळे जॉब्स अपॉर्च्युनिटी पण असतात, गव्हर्नमेंट जॉब्स असतात. तर ते सगळं मला माहीत नव्हतं. आता म्हणजे एवढे वर्ष झाले आणि आता मला जे सगळे एक्सपिरियन्स एक्सपोजर मिळाले त्यानंतर आता असं वाटतंय की नाही, हे पण आपण करू शकतो. तर हे सगळं माझ्या मिस झालं, खूप सारं मिस झालं,
0: त्यामुळे तुझा वेळ पण बराच गेला.
1: हो, पण आता नॉलेज भरपूर आले तर आय एम हॅपी. बट स्ट्रगल्स असते, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतात पण सोल्युशन्स पण असतात. तेव्हा तुम्हाला नाही भेटतात तुरंत सोल्युशन्स, पण एक वेळ असं असतं की तुम्हाला माहीत पडतं की हे पण करू शकतात.
0: ओके, तर संजना, क्रॉसबो आणि शूटिंग हे दोन्ही खर्चिक गेम्स आहेत, तर याची सुरुवात करताना किंवा यासाठी ट्रेनिंग, फंडिंग, ते सगळं तू कसं मॅनेज केलंस?
1: बघ, जसं मी मेन्शन केलं की गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते, पण मला हे प्रायव्हेट सेक्टर्स जे आहे त्यांनी मला स्पॉन्सर केलं होतं. मोस्ट प्लेयर्सला माहीत आहे की आपलं CV तयार करावं लागतं आणि ते वेगळ्या वेगळ्या फर्म्समध्ये, कंपनीजमध्ये द्यावं लागतं आणि मग ते स्पॉन्सर्स देतात. असं नाही आहे की प्रायव्हेट सेक्टर्स प्लेयर्सला एंडोर्स करत नाही किंवा त्यांना हेल्प करत नाही. त्यांना फिनान्शियली हेल्प करतात, त्यांना जर कोचिंग पाहिजे असतं किंवा त्यांना इंजुरी झाली तर ते सगळं म्हणजे त्यांच्याकडे सोर्सेस असतात, ते हेल्प करतात.
0: ओके,
1: तर मला एक प्रायव्हेट फर्मनी हेल्प केलेला आहे आणि मी त्यांना रिप्रेझेंट करते.
0: ओके, म्हणजे जर कोणाला क्रॉसबो मध्ये यायचं असेल किंवा याच्यामध्ये पुढे जायचं असेल,
1: किंवा शूटिंग मध्ये पण किंवा दुसऱ्या स्पोर्ट्स मध्ये पण प्रायव्हेट सेक्टर स्पॉन्सरशिप देतात.
0: ओके, तर संजना, मला सांग की तू क्रॉसबो खेळतेस आणि महिलांसाठी पण तू एक इन्स्पिरेशन म्हणून आहेस की ज्यांना या क्षेत्रामध्ये आता यायचंय, आणि कोणाला रायफल शूटिंग किंवा क्रॉसबो यामध्ये यायचं असेल त्यांना काय गाईड करशील?
1: जसं मी मेन्शन केलं आधी की गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, ग्रास रूट लेवलतून सपोर्ट करते आणि आता इतकी सारी फॅसिलिटीज गव्हर्नमेंटनी आणि प्रायव्हेट सेक्टर्सनी प्लेयर्ससाठी, स्पोर्ट्स पर्सन, ॲथलीटसाठी न्यू पॉलिसीज लागू केलेली आहे. तर युवकांनी किंवा सगळ्यांनी, असं नाही की फक्त युवक, सगळे वयगटाचे लोक येऊन एकदा तरी, मला असं वाटतंय व्यक्तिगत, की त्यांनी शूटिंग ट्राय करावं.
0: म्हणजे शूटिंगसाठी एज लिमिट नाहीये?
1: नाही, काही एज लिमिट नाही.
0: ओके, म्हणजे कोणी पण या क्षेत्रामध्ये येऊ शकतं. तर मला सांग की तुझ्या या अनुभवातून तू काय सांगशील की क्रॉसबो खेळण्यासाठी किंवा एक काय म्हणता येईल तुझं ते टार्गेट लक्ष अचीव्ह करण्यासाठी महत्वाच्या 3 गोष्टी कोणत्या असायला हव्यात?
1: फर्स्ट ऑफ ऑल, ब्रीदिंग पॅटर्न एक असतात, तर आपले जसं योगा करतात आपण, तर तसंच शूट करण्यासाठी एक ब्रीदिंग पॅटर्न असतात, ते फॉलो केलं तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट येतात.
0: ओके,
1: सेकंड थिंग, स्ट्रेचिंग. शूटिंग आधी आणि शूटिंग नंतर आम्ही स्ट्रेच करतात, कारण की जे बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्याला रिलॅक्स करण्यासाठी.
0: ओके,
1: आणि डाएट एक महत्वाचे फॅक्टर आहे की आपण काय आपल्या बॉडीमध्ये टाकतं. आपण गार्बेज फूड पण खाऊ शकतात आणि आपण चांगले फूड पण खाऊ शकतात, पण जेवढं फिट पर्सन आहे ते फक्त आणि फक्त गुड सप्लिमेंट्स, गुड डाएट फॉलो करणार. ज्या पर्सननी हे 3 जे आहे
0: गोष्टी
1: फॉलो केली, त्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होणार नक्कीच. आणि एव्हरी स्पोर्ट्स पर्सन फॉलो दिस 3 थिंग्स.
0: ओके, म्हणजे तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि ब्रीदिंग, या 3 गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे अचीव्ह करायचंय ते करू शकतात. तर संजना, तू क्रॉसबो आणि तुझ्या प्रवासाबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, पण मला सांग की एक मुलगी म्हणून तू या क्षेत्रात आलीस आणि तेव्हा तर या क्षेत्राला म्हणजे तेवढं नामांकन मिळालं नव्हतं, तर तुझ्या या पूर्ण प्रवासामध्ये तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे आणि तुला एक बाळपण आहे, तर या सगळ्या गोष्टी तू तुझ्या शूटिंगमध्ये कशा मॅनेज केल्यास?
1: फॅमिली सपोर्ट हे खूप महत्वाची गोष्ट असते, कारण की लग्न आधी जसं असतं, आपण सिंगल असतं तर आपली एक वेगळी जर्नी, वेगळं टाइम टेबल असतं.
0: बरोबर,
1: आणि लग्नानंतर खूप काही चेंजेस येतात, पण लकीली माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. सासरी पण, मम्मीजी, पापाजी, ते खूप सपोर्टिव्ह आहे. यावेळी मला असं होतं की मी नॅशनल खेळणार नाही, कारण की माझं बाळ खूप लहान आहे, 6-7 मंथचं होतं. तर माझे जे दीदी जी आजी आहे, आनंदजी डुंगरवार आणि ममता दीदी, ते आले

0: आणि त्यांनी मला बसून अर्धा तास त्यांनी जजनी सांगितलं तुला काही प्रॉब्लेम आहे, तुला का नाही खेळायचंय, एवढं चांगली चान्सेस कोणाला नाही भेटती, तुला
1: बरोबर
0: भेटत आहे, तू करू शकते, तर काय प्रॉब्लेम आहे, बाळाला आम्ही सांभाळते, माझी मदर इन लॉ जे आहे आणि पापाजी, त्यांनी त्याला मी जेव्हा नॅशनलचा गेले होते त्या 5-6 दिवस त्यांनी त्याला पूर्ण सांभाळले. आणि जेव्हा मी अबुधाबीला होते मॅचेस करत होते तेव्हा माझे हसबंड आले, त्यांनी खूप सपोर्ट केलं मला, त्याला त्यांनी सांभाळले. आणि जेव्हा मी आता इंटरव्ह्यूला जाते किंवा माझ्या मीटिंग्सला जाते जालना औरंगाबादला, तर माझे काकू काका दादी पापा ते सांभाळते त्याला. आणि ते असं नाही की फक्त त्याच्यासाठी, मी पण तू कधी जाणार, चल तुझी तिकीट झाली का, जेवण झालं का, आणि माझे जे टिफिन असतात, कारण की मी बाहेर बहुतेक वेळ माझे फ्लाईट्स असतात, टाइमच असं गॅप्स होतात,
1: बरोबर आहे,
0: फूडच माझे सप्लिमेंटच,
1: आणि दुसऱ्या देशात गेल्यावरती परत जेवणाचा पण प्रश्न
0: नाही, मग मी जिथे पण त्यांचे एवढे लक्ष असतात ना, संजना तू चालली तर आपल्याला हे हे करून द्यायचं आहे, आणि आम्ही दोघे मिळून ते करतात. मम्मीजीचं म्हणजे एवढं योगदान आहे, ते मला त्यांनी कधीही असं कडू दिलं नाही. आता
1: म्हणजे ते तुला मुलीसारखंच ठेवतात. अरे वा, किती छान. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही म्हणजे आफ्टर मॅरेज पण अचीव करू शकता.
0: अँड असं आपल्यामध्ये म्हणजे एक समज झालेली आहे की जेव्हा एक स्पोर्ट्समॅन लग्न होतात तर त्याचे माझे फादर इन लॉ, आता पापाजींनी सांगितलं होतं त्या दिवशी मी मीटिंगला आले होते इथं, तर बेटा तू बाळाची काळजी नको कर, पण तुला जे करायचं आहे ना तर तू 100% दे त्याच्यामध्ये. जर करायचं असेल तर असं नाही की 50% मी घरात आहे, 50% माझं लक्ष स्पोर्ट्स मध्ये आहे, तसं नाही. आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे,
1: तू तुझं 100% स्पोर्ट्स मध्ये दे, असं त्यांनी तुला सपोर्ट केला.
0: असं पण फॅमिलीज असतात की जे तुम्हाला प्रोत्साहित करणार आणि तुम्हाला ते सक्सेसफुल बनवून दाखवणार.
1: नक्कीच, तुला त्यांनी एवढा सपोर्ट केलाय म्हणूनच तू आता जून मध्ये देखील आपल्यासाठी गोल्ड मेडल देखील घेऊन आली आहेस. त्याबद्दलही तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आपण आता कार्यक्रमाच्या एंडिंग कडे वळत आहोत, तर जाता जाता मला सांग की अनेक पालक असतात किंवा पॅरेंट्स असतात, त्यांच्या मुलांना म्हणजे स्पोर्ट्स मध्ये म्हणा किंवा अशा क्षेत्रामध्ये टाकायला घाबरतात किंवा जनरली स्टडीज वरती फोकस करतात, तर त्यांना तू काय सांगशील?
0: मला असं वाटतंय की हेल्थ साठी, फिजिकल मुवमेंट साठी स्पोर्ट्स एक खूप महत्वाचे तर योगदान करतात आपले ओव्हरऑल लाईफमध्ये. तर प्रत्येक पॅरेंट्सनी किंवा प्रत्येक पर्सन काहीतरी हॉबी म्हणून म्हणावं किंवा प्रोफेशनली त्यांनी एक स्पोर्ट्सला काहीतरी वेळ समर्पित करावं. आणि त्यांनी असं नाही की मला हे करायचं इंटरनॅशनल खेळायचं किंवा नॅशनल, पण मी आज जे करत आहे उद्या त्यापासून चांगलं करावं, रिझल्ट चांगलं यायला पाहिजे, तसं लक्ष ठेवून त्यांनी स्पोर्ट्समध्ये यावं.
1: नक्कीच. तर संजना, तू वेगवेगळ्या स्पर्धा खेळलेली आहेस, पण मला सांग या सगळ्या स्पर्धांमधला तुझा असा कुठला मेमोरेबल क्षण आहे का?
0: हो, माझा आहे एक खूप पर्सनल क्षण आहे तो. जेव्हा मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते युरोपमध्ये, युरोपची मॅचेस स्टार्ट होते आणि माझं जे फेस ऑफ सुरू होतं ते वर्ल्ड रँकिंग तिची नंबर 2 होती.
1: बापरे.
0: आणि तिचे बरोबर म्हणजे जेव्हा मी खेळले तर मला असं वाटलं की नाही, मी लाईफमध्ये काहीतरी केलं, मी इथं आले आणि मी तिच्या बरोबर एक मॅच करत आहे. आणि तो क्षण म्हणजे मी ती मॅच जिंकली नाही, पण तिच्या बरोबर उभं राहून मी एक गेम खेळले आणि इंडियाला तिथं पोहोचले मी,
1: बरोबर आहे,
0: तो म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं.
1: नक्कीच. म्हणजे तू वर्ल्ड रँकिंग 2 जी आहे तिच्यासोबत इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि गेम सुद्धा खेळलीस.
0: Yes.
1: नक्कीच, खूपच छान. तर याबरोबरच कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आपण वळत आहोत. तर आज तू कार्यक्रमात आलीस आणि क्रॉसबो शूटिंग या खेळाबद्दल आम्हाला माहिती दिलीस आणि तुझा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाश

0: मी तर बरोबर आहे.
1: तो म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं.
0: नक्कीच. म्हणजे तू वर्ल्ड रँकिंग 2 जी आहे तिच्या सोबत इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि गेम सुद्धा खेळलीस.
1: Yes.
0: नक्कीच खूपच छान. तर याबरोबरच कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आपण वळत आहोत. तर आज तू कार्यक्रमात आलीस आणि क्रॉसबो शूटिंग या खेळाबद्दल आम्हाला माहिती दिलीस आणि तुझा प्रवास देखील आमच्या सोबत शेअर केलास. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
2: थँक्यू गायत्री, मला इथं बोलवण्यासाठी आणि आकाशवाणीने मला हे संधी दिली की माझी जर्नी जी होती क्रॉसबोमध्ये प्रवास ते ऐकण्यासाठी आणि दुसरे प्लेअरपर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम आकाशवाणी बनलं, त्यामुळे मी खूप खूप मनापासून आभार मानते आकाशवाणीचं. आणि गायत्री, माझ्याकडून कोणी जरी इन्स्पायर होऊन किंवा जी जर्नी आहे त्यातून काहीतरी शिकून त्यांनी लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह केलं तर त्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही.
0: नक्कीच. आणि आपण अशी आशा करूयात की आजच्या कार्यक्रमातून जेही श्रोते आपला कार्यक्रम ऐकतायत बरेच जण या क्षेत्रामध्ये येतील किंवा एखाद्या तरी स्पोर्ट्सशी जोडले जातील. धन्यवाद. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात क्रॉसबो शूटिंग प्लेयर संजना लुनावर यांच्याशी साधलेला संवाद. मित्रांनो, संजनाशी बोलून एक गोष्ट तर नक्की कळाली, लक्ष मोठं असेल तर मार्ग पण कठीण असतो, पण जेव्हा लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता सोबत असेल तेव्हा कुठलाही बाण चुकणार नाही. तुमचंही लक्ष एक्झाम असेल, जॉब असेल, बिझनेस असेल किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, लक्ष कुठलंही असो फक्त सुरू करा. कारण चालणारी व्यक्ती चुकते पण थांबणारी नक्कीच मागे राहते. मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे जोशपूर्ण गाणं.

हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुमच्याही अंगात ऊर्जा भरली असेल. तीच ऊर्जा घेऊन आता कामाला लागा आणि आपला निशाणा साध्य करा. याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत, फक्त युववाणीवर. तोपर्यंत लक्ष ठरवा, मेहनत करा आणि लक्षात ठेवा, निशाणा जवळ आहे, फक्त बाण शोध

0: कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार. जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र SC ST VJ NT OBC SBC सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर. आणि नागपूरसह विदर्भात पावसाची उघडीप, उकाड्यात वाढ. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभाची मर्यादा 50,000 रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा आज विधानसभेत केली. तसंच 2025 पर्यंतची कर्जमाफीची अट रद्द करण्यात आल्यानं अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा करत हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं जाहीर केलं. या अधिवेशनात विधान परिषदेत 27 विधेयकं मंजूर झाली असून 1 विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. अधिवेशनात एकूण 101 तास 10 मिनिटं कामकाज झालं. सदस्यांची सरासरी उपस्थिती 78% राहिली, तर मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे 35 मिनिटं कामकाज वाया गेल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच विधानसभेचं कामकाजही संस्थगित करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेतले सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना निरोप देण्यात आला. या सदस्यांची मुदत 6 डिसेंबर 2026 रोजी संपुष्टात येणार आहे. आजच्या दिवसाच्या कामकाजाचा आढावा ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीने शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती. त्यावर मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारला. ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित प्रस्ताव गमावले होते. यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वृत्त विभागातून मी संस्कृती भेलोंडे.
0: महाराष्ट्रातील जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं SC ST VJ NT OBC आणि SBC सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झालं. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी, शिक्षण किंवा निवडणुकीत लाभ घेतल्याचं सिद्ध झाल्यास संबंधित लाभ रद्द करून वसुली केली जाणार आहे. अशा प्रकरणात 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि 2,000 ते 20,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात अपील प्राधिकरणाची व्यवस्था असून त्याच्या निर्णयाला थेट उच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजातील व्यक्तींना पुनर्वसन कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या बांधवांना मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 पूर्ण मालकी हक्क करण्याचा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. विधानभवनात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत महसूल मंत्र्यांनी यासंबंधीचे महत्वपूर्ण निर्देश दिले. अमरावती महानगरपालिकेच्या कचरा उचल निविदा प्रक्रियेत कथित अनियमिततेचा विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर 90 दिवसांच्या आत कारवाई केली जाईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षतेखाली ब्रिक्स सदस्य देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र आणणारी तिसरी ब्रिक्स वाहतूक कार्यगट बैठक काल नागपूर इथं सुरू झाली. पुढील 2 दिवसातील चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधील भागीदारी आणि परस्परांकडून शिकण्याची भावना अधिक दृढ होणार असून या कार्यगटाच्या बैठकीनंतर उद्या 11 जुलै शनिवारी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर इथं ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची तिसरी बैठक होणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर आणि नागपूर नाशिक रोड मार्गावर दोन जोड्या अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी नागपूर विशेष गाडी 11 जुलै रोजी तर नागपूरच्या सीएसएमटी विशेष गाडी 12 जुलै रोजी धावणार आहे. तसंच नागपूर नाशिक रोड विशेष गाडी 12 जुलै आणि नाशिक रोड नागपूर विशेष गाडी 13 जुलै रोजी चालवण्यात येईल. या सर्व गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून प्रत्येकी 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 एसएलआर अशा एकूण 18 डब्यांसह धावतील. प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन मध्य रेल्वेने केलंय. रस्ते अपघातांमध्ये 21% घट नोंदवत यवतमाळ जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. जानेवारी ते जून 2026 या कालावधीत यवतमाळ पोलिसांनी केलेल्या नियोजनबद्ध उपाययोजनांमुळे अपघातांमध्ये 100 मृत्यूंमध्ये 53 तर जखमींच्या संख्येत 97% घट झाली आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या कठोर कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे हे यश मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वह्यांचं वितरण आज करण्यात आलं. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ बाबासाहेब नंदन पवार यांनी विद्यार्थ्यांनी समाजहिताचं ध्येय ठेवून कार्य करण्याचा निर्धार करावा असं आवाहन यावेळी केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार. जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र SC ST VJNT OBC SBC सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर. आणि नागपूरसह विदर्भात पावसाची उघडीप, उकाड्यात वाढ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळं मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 247 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळं आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळं नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमाण कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही ते म्हणाले. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही. सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. पाचवी बहुमताच्या जोरावर सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक, शिर्डीतील साईबाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही. घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळं धरणांमधल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा

साठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्यावर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बनीज यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच CSMT हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एगमोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्थी कार्यातल्या धोकादायक स्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार आज वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज धडवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले.
ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले.

0: मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: प्रणव हरिदास आणि कोरस यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: 2019 कर्जमाफीतील लाभार्थ्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव हिवाळी अधिवेशनात आणणार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मागील अधिवेशनातच असा ठराव आणण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही ठरावाचं कामकाज दाखवण्यात आलं नसल्याचा मुद्दा भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यावर आगामी अधिवेशनात हा ठराव घेतला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. रामटेक येथील श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक 2026 विधेयक आज सभागृहात संमत करण्यात आलं. मंदिराचं उत्तम प्रशासन व्यवस्थापन करणं, राज्य शासनाच्या देखरेखीखाली त्याच्या मालमत्तेचं संरक्षण व्यवस्थापन, धार्मिक परंपरांचं जतन आणि भक्तांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयक संमत करण्यात आलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरच्या चर्चेदरम्यान केली. बदली प्रक्रिया क्लिष्ट झाली असून अनेकदा 5-6 टप्प्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालते. त्यामुळे काही झालं तरी शाळा सुरू होण्यापूर्वी बदली पदोन्नतीचा निर्णय केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्या आणि मागणी या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य आरोग्य सुविधांबाबत निर्णय केला जाणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात सांगितलं. भाजप सदस्य राजेश वानखडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर हरीश पिंपळे, हिरामण खोसकर यांनी उपप्रश्न विचारले. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि निकष यात बदल करण्यात येईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांमध्ये आता कर्करोगासंदर्भातील पेट स्कॅनचा प्राथमिक पातळीवरच समावेश करण्यात येणार असून कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. तर भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी ट्रस्टची रुग्णालयं महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणावीत अशी मागणी केली. त्यावर सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मंत्री आंबेडकरांनी सांगितलं. रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून भविष्यात राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील, तसंच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याक विभागाकडून उर्दू घरासाठीची नवी व्यवस्था उभी करताना ITI सारख्या अन्य संस्था हटवून ती उभारली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबईत काही ठिकाणी असे प्रकार घडल्याचं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर दूध संकलनात 20-25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिली. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी या

0: संदर्भात प्रश्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. आपण सीबीआयला याबाबत तपास करण्याबाबत पत्र लिहिलं होतं, मग तो तपास का सुरू झाला नाही अशीही चर्चा झाली. सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, AAIBचा रिपोर्टही यात महत्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही हातात घेऊ शकतो, त्याआधी आम्ही घेणार नाही, त्यामुळे त्याची वाट पाहतो आहोत. AAIBच्या अहवालाबाबतची माहिती घेतली असता ब्लॅक बॉक्समधील सगळा डेटा डाऊनलोड झाल्याची माहिती आहे. आपण आज केंद्र सरकारचीही चर्चा केली. साधारणतः जानेवारीपूर्वी हा अंतिम रिपोर्ट येईल. हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विनंतीवरून परदेशातल्या तज्ज्ञांची मदत घेतलेली आहे, त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीआधी हा अहवाल येईल. आपलं सातत्याने यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणीही काहीही वेगळा विचार करण्याची गरज नाही. या प्रकरणातले सत्य बाहेर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: आत्ताच आपण ऐकलत विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध, मंत्री अतुल सावे यांची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा, मंत्री डॉ उदय सामंत यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे. महामंडळाकडे मुख्य कंपनी आणि 11 उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतून ओबीसी आर्थिक विकास महामंडळांना निधी अभावी लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सावे म्हणाले की महामंडळामार्फत थेट कर्ज, 20% बीज भांडवल योजना, वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिलांसाठी स्वयंसिद्ध व्याज परतावा अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्य कंपनीला 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून 11 उपकंपन्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच 2026-27 अतिरिक्त 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एखाद्या उपकंपनीला निधीची आवश्यकता भासल्यास मुख्य कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. 2025-26 3,993 लाभार्थ्यांना 21,66,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तसंच 2026-27 मागच्या 4 महिन्यात 395 लाभार्थ्यांना सुमारे 10,68,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. महामंडळासाठी बेलापूर इथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलं असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथे लाभार्थी मेळावे घेण्यात आले. या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून JCB, ट्रॅक्टर, टॅक्सी, ट्रक, मिनी ट्रक आदी व्यवसायांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असंही सावे यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगर विकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल. तसंच महिन्याभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगर विकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 97 अन्वये सदस्य अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती, त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359,67,00,000 रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,740,75,00,000 रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा

0: आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. या संदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947.74 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे. त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे. याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता.

0: वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत. वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया. आपलं घर आपलं वावर.

0: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर

0: आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, श्रावण महिना म्हटला की सणासुदींचा महिना. शेतीमध्ये मेहनत खूप करावी लागते असं आपण नेहमी ऐकतो, पण कधीकधी शास्त्रशुद्ध शेती केल्यास मेहनत ही कमी करावी लागते. शून्य मशागत पद्धती याविषयी आज आपण बोलूया प्रगतिशील शेतकरी नौशाद खान पठाण यांच्याशी.
1: शेतकरी बंधूंना आणि भगिनींना नमस्कार. मंडळी, शून्य मशागत पद्धत ही आता बरीचशी प्रचलित झालेली आहे. शेतकऱ्यांमध्ये आता जागृतता याविषयी निर्माण झालेली आहे. तर याचविषयी आज आकाशवाणीच्या स्टुडिओवर आलेले आहेत नौशाद खान सरदार अनवर खान पठाण. हे शून्य मशागत पद्धतीने केळी आणि हळद या पिकाची लागवड करतात. चला तर जाणून घेऊयात शून्य मशागत पद्धतीने केळी आणि हळद पीक लागवड करणारे शेतकरी नौशाद खान सर यांच्याकडे. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आज आपला विषय आहे शून्य मशागत पद्धतीने, आणि तेही तुम्ही केळी आणि हळद पीक लागवड करतात, नाही का? तर मला सुरुवातीला सांगाल की शून्य मशागत पद्धत म्हणजे काय?
2: शून्य मशागत पद्धत म्हणजे जमिनीची कोणतीही हलवा हलव न करणे. आणि म्हणजे हलवा हलव म्हणजे त्याच्यात निंदनसारखे जे प्रकार आहे, जी आपण खुरपणी करतो किंवा मजुरांच्या हाताने जे काही तणमुक्त शेत करतो, तर ते न करता कोणत्याही पद्धतीचं जे बैल चलित किंवा ट्रॅक्टर चलित जे यंत्र आहे तर ते शेतात न चालवता कोणत्याच प्रकारची हलवा हलव न करता केलेली शेती आहे. याच्यात डवरणी, वखरणी, नांगरणी या कोणत्याच प्रकारांचा वापर जो आहे तर तो शेतीमध्ये केला जात नाही, त्याला म्हणू आपण शून्य मशागत.
1: नक्कीच. परंतु सर, न डवरणी करता न वखरणी करता हे तर बेसिक आहेत, नाही का? आतापर्यंत शेतकऱ्यांची शेतकरी शेती करताना तर ह्या तर गोष्टी सगळ्या पाळाव्याच लागल्या. परंतु या पद्धतीने शेती करायचा विचार तुमच्या मनात केव्हा आला?
2: म्हणजे मनात, म्हणजे 2012 जेव्हा मी शेती करणं सुरू केलं आणि सुरुवातीला टरबूज खरबूज सारखी फळपिकं मी घेत होतो, तर त्यावेळेस मल्चिंगचा वापर करत होतो. आणि मल्चिंगचा वापर करत असताना टरबूज खरबूजानंतर कपाशीचं पीक आम्ही त्याच मल्चिंगवर घेत होतो. आता मल्चिंगमध्ये जर बैलांनी किंवा ट्रॅक्टरने जर आपण काही मशागत केली तर ते मल्चिंग पेपर फाटतं, कारण बैलांचा पाय त्याच्यावर पडेल किंवा ट्रॅक्टर त्याच्यावरून चालेल त्याच्यामुळे. तर म्हणून काहीच न करता मधातली जी जागा होती, दोन मल्चिंग पेपरच्या बेडमधली जी जागा होती, तर ती आम्ही तणनाशक ग्लायफोसेटचा वापर करून ती तणमुक्त ठेवत होतो. आणि तिथून मग, आणि माझ्याकडे बैलजोडी नव्हती, माझ्याकडे बैलजोडी नव्हती, इतका वेळही नव्हता की मी बैलांची निगा राखू शकेल. तर त्यामुळे मग ही जी पद्धत आहे ती हळूहळू माझ्या म्हणजे परिचयात आली. मग त्याच्यानंतर कोल्हापूरचे आदरणीय प्रतापराव चिपळूणकर आहे, त्यांच्यासोबत 2015-16 व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट आला आणि तिथून मग ही जी पद्धत आहे तर ही आणखीन जोमाने सुरू झाली.
1: अरे वा, खूप छान. सर, मला असं विचारावं वाटतं तुम्हाला की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे?
2: मॅडम, मी 6 विषयात पोस्ट ग्रॅज्युएट आहे, MA, आणि त्याच्यानंतर माझं DED सुद्धा झालेलं आहे.
1: अच्छा. आणि मग शेती करावी, कारण की इतकं शिक्षण तुमचं झालं असताना सुद्धा तुम्हाला शेती करायविषयी काय वाटले?
2: वडिलोपार्जित माझ्याकडे शेती होती आणि कुठेतरी इंटरेस्ट होता लहानपणापासून. वडिलांना वगैरे आम्ही पाहिलेलं मेहनत करताना, आणि आम्हीही त्या शेतीत

0: शिक्षण घेत घेत राबलेलो. आणि वडिलोपार्जित शेती आहे, वडिलांचंही स्वप्न होतं की बा मुलांनी करावं, ती अशीच पडीत राहू नये किंवा कोणालाही निम्मे बटाईने किंवा मक्त्याने दिली जाऊ नये, भाडेतत्वावर दिली जाऊ नये, म्हणून मग ती शेती करायची. मग करायची तर पारंपरिक शेतीत काही मिळणार नाही किंवा खूप अल्प नफा राहील, त्यामुळे मग ही जी पद्धत आहे तर ही पद्धत वापरून फळबाग, मी टरबूज खरबूज घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, पपई घेतलेला आहे, आता माझ्याकडे एक 5,000 झाडांचा केळी सुद्धा बगीचा आहे.
1: नक्कीच खूप छान. किती एकर शेती आहे
0: तुमच्या? माझ्याकडे 7 एकर शेती आहे.
1: अच्छा, आणि पूर्ण ओलीत आहे?
0: हा, पूर्ण ओलीत आहे. माझ्याकडे पूर्ण 7 एकरवर ड्रीप इरिगेशन आहे, जे मी तब्बल 12 वर्षापूर्वी ड्रीप केलं होतं.
1: अच्छा.
0: आणि 12 वर्षापासून ज्या ड्रीपच्या लॅटरल्स आहे, त्या ज्या नळ्या असतात काळ्या, तर त्या अजूनही चांगल्या स्थितीत सुस्थितीत आहे, त्या चोकप वगैरे नाही आहे, आणि त्याच्याच द्वारे मी शेती करतो. मी माझ्याकडे जो आता केडीचा प्लॉट आहे, तर त्याचे जे बेड बनवलेले आहे, जे गादी वाफे आपण म्हणतो, तर ते तब्बल 8 वर्षापासून तसेच आहे, त्याला बिलकुल हलवा हलव कोणत्याच प्रकारची केलेली नाही.
1: नक्कीच. प्रथम तर तुमच्या या विचारांना खरंच खूप छान की पारंपरिक शेती न करता तुम्ही आता उद्यान विद्या हॉर्टिकल्चरकडे तुम्ही वळलेला आहात, आणि 10-12 वर्षांचा तुमचा हा अनुभव आहे नक्कीच. परंतु टरबूज खरबूज हे तुम्ही घेता, त्याच्यानंतर केळी आणि हळदीकडे कसे काय वळण झालं?
0: कालांतराने कसं झालं की टरबूज खरबूज लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीने टरबूज खरबूजाचे लॉसेस झाले किंवा नुकसान झाले, आणि आता मजूर टंचाई आणि माणसं भेटणं हा एक म्हणजे खूप मोठा प्रश्न शेतीमध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून मग टरबूज खरबूजाला दर 3-4 दिवशी 5 दिवशी फवारणी करावी लागते, तोडणीसाठी आणि लागवणीसाठी वगैरे जे आहे, तर ते मजुरांचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मजूर भेटत नाही. तर त्यामुळे मग पपई किंवा केळीसारखे किंवा हळदीसारखे जे पीक आहे, हळदीला एखादं निंदण किंवा 2 निंदण जर दिले तर वर्षभर तिला काही करावं लागत नाही. एकदा मातीची भर दिली की नंतर त्याच्यामध्ये मशागतीचा प्रॉब्लेम काही हे नसते आणि तणनाशकावरच ती डेव्हलप होते. केळीसारखी पीक एकदा लावून दिली की 24 महिने ते 28 महिन्यापर्यंत तुम्हाला 3-4 वेळा ती पीक देऊ शकते, म्हणजे खोडवा जर केला तर. त्यानंतर पपईचं जे पीक आहे ते 18 महिने चालतं आणि त्याच्यातही कोणतीच मजुरी लागत नाही. पपई आणि केळी ही जी 2 पिके आहेत, तर याच्यात ज्यांना आपण तो प्लॉट विकलेला असतो किंवा माल विकलेला असतो, ते स्वतः येतात, ते त्यांचे माणसं आणतात आणि तेच तोडतात आणि तेच घेऊन जातात. आपल्याला फक्त काटा करायचा असतो, म्हणजे दिलेला माल मोजायचा असतो आणि तो मोजल्यानंतर मग आपल्याला नगदी पैसे घ्यायचे असतात.
1: बरं, तुम्ही हे केळी आणि हळदी पिकांविषयी बोलत आहात, तर केळीचा प्लॉट तुम्ही केव्हा घेतला?
0: माझी जी लागवण आहे ती मागच्या वर्षी 2023 आहे. 1 मार्चला मी लागवण केली होती आणि 25 फेब्रुवारी 2023 त्या 3 एकर प्लॉटमधली हळद जी आहे तर ती काढल्या गेली. म्हणजे आमच्याकडे महागाव तालुका, जिल्हा यवतमाळमधील महागाव तालुक्यातील मजूर येतं, ते टिकासीनं हळद खोदतं. आता टिकासीनं हळद खोदल्यामुळे त्याचा फायदा असा होतो की जो आपला गादी वाफा असतो किंवा जे बेड असतं तर ते तसंच राहतं आणि त्याच्यावर पहिल्यांदा नळ्या उचलल्या, हळद काढून घेतली, पुन्हा नळ्या टाकल्या आणि लगेच 3 दिवसात पूर्ण तयारी करून त्याच्यामध्ये केळीचे गड्डे करून 1 मार्चला केळीची लागवण केली. म्हणजे इतक्या फास्ट होऊन जातं. त्याच्यानंतर जी 3 एकरामध्ये नांगरणी, रोटावेटर आणि बेड करण्यासाठी जे काही पैसे लागणार होते, साधारणतः 12-15 हजार रुपयाचा तो खर्च मला आला असता, तर तो खर्च जो आहे तो माझा वाचलेला आहे. 3 दिवसात जर मी लागवण केली तर त्याच्यामुळे कडक उन्हाळा लागण्याच्या पूर्वीच माझी लागवण झाली. या सगळ्या प्रोसेसमध्ये नागरणीच्या, रोटावेटरच्या किंवा बेड करण्याच्या 15 दिवस माझे वाया गेले असते. तोपर्यंत कडक ऊन झालं असतं. आपल्या विदर्भाचं जे तापमान आहे तर ते लवकर वाढतं मार्च महिन्याच्या शेवटी. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून मी वाचलो. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की तणनाशकावरच पूर्ण केळीचा प्लॉट मी डेव्हलप केला. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त टेम्परेचरमध्ये केळी पिकाला थोडीशी सावलीची गरज असते, तर त्याच्यात तो ढेंचा लावला आणि ढेंचाही जो पूर्ण, म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल आणि मे मध्ये खूप पाऊस आला होता, त्या पावसामुळे जो ढेंचा आहे तर तो 10 फुटापर्यंत वाढला होता. तो 10 फूट ढेंच्याने त्या केळी पिकाला पूर्ण कव्हर केलं होतं. साधारणतः 15 मेला तो जो ढेंचा आहे तो पूर्ण कापून त्याच जमिनीमध्ये गाडला. पूर्ण तण जी होती तीही त्याच जमिनीमध्ये गाडली. आता समजा जेव्हा केव्हा आता 12 महिने केळीला जवळपास होत आलेले आहे, माझ्याकडे आता 5,000 झाडापैकी 42 झाडं जी आहे तर ती विकल्या गेलेली आहे. जवळपास आता 800 झाडं आहे माझ्याकडे आणि आतापर्यंत जवळपास त्या 3 एकरामध्ये 88 टन माल जो आहे केळीचा तर तो निघालेला आहे. अजून जवळपास 14 ते 18 टनापर्यंत माल मला निघू शकते आणि साधारणतः 11 ते

0: 12 रुपयापर्यंत मला प्रति किलोचा जो भाव आहे तर तो केळीचा मिळालेला मिळालेला आहे. म्हणजे खूप जास्तही हा भाव नाही आहे पण खूप कमी नाही आहे.
1: मी तोट्यामध्ये नाही आहात?
0: नाही, मी म्हणजे जवळपास आता बघा माझ्याकडे 2.5 लाख रुपयाचा खर्च होता 3 एकराला आणि आतापर्यंत जवळपास 9 ते 10 लाख रुपये माझ्याकडे केळीचे जे आहे तर ते आलेले आहे. आणि कोणत्याही प्रकारचा ताण म्हणजे मला आलेला नाही किंवा त्रास झालेला नाही. मजुरं मला शोधावी लागलेली नाही. फक्त केळीचे जे पिले बाहेर निघतात खालून तर ते कापण्यासाठी 2 की 3 वेळा मला मजूर लावावे लागले. त्याच्यानंतर पूर्णतः तणनाशकावरच होतं. बऱ्याचशा मार्गदर्शकांनी मला हेही सांगितलं होतं की केळीला भर द्यावी लागते नाही तर ते झाडं पडतात. परंतु मी कोणत्याच प्रकारची भर मातीची त्या केळीच्या झाडांना दिली नाही किंवा बेडवर चढवले नाही. एकही झाड माझं असं पडलेलं नाही आहे आणि शून्य मशागत तंत्राने 100% मी केळी पिकात जे आहे तर ते यशस्वी झालेलं.
1: नक्कीच खूप सुंदर तुमच्यासोबत बोलताना असं जाणवत आहे की प्रॉपर मॅनेजमेंट कसं असतं, कसं करावं शेतकऱ्याने याविषयी. आणि सर मला सांगाल की तुम्ही केळीची कुठल्या प्रकारचं वाण तुम्ही पेरता?
0: ती जिनाईन व्हरायटी असते, टिश्यू कल्चर जे असते तर ते टिश्यू कल्चरचे रोपं मिळतात. मी तिरुपती कंपनीचे, बुऱ्हाणपूरची कंपनी आहे तिरुपती, त्या तिरुपती कंपनीचे रोपं आणले होते. 14 रुपयाचं एक रोप होतं आणि 5000 रुपयांची जी लागवण आहे तर ती मी केली होती 5 बाय 5.5 फुटावर. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे खूप साऱ्या पुन्हा केळी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं होतं की केळी पिकाला फवारणी करावी लागते. परंतु माझ्या म्हणजे वारंवार सगळं जमिनीत कुजवत असताना माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब इतका वाढलेला आहे आता की तुम्ही जर त्या जमिनीवरून चालाल अनवाणी पायाने किंवा कोणत्याही प्रकारची चप्पल किंवा शूज न घालता तर तुम्हाला एक नरम गादीवर चालल्यासारखं इतकं वाटतं. कारण सूक्ष्मजीवांची संख्या जी आहे तर ती या पालापाचोळा कुजवल्याने, ती तण कुजवल्याने आणि पिकांचे अवशेष कुजवल्याने आता 10-12 वर्षाची ही प्रॅक्टिस आहे तर त्याच्यात खूप वाढलेली आहे. हा एक वेगळा फायदा शून्य मशागत तंत्राचा आहे.
1: नक्कीच. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही कुठल्याच प्रकारचं फवारणी किंवा मग औषधांचे तुम्ही उपयोग केलेला नाही, हे सगळं सेंद्रिय पद्धतीने केलं?
0: मी जमिनीतून म्हणजे ड्रीपद्वारे रासायनिक खतं दिलेली आहे केळी पिकाला. जे काही नत्रस्फुरत पालाश असतात आणि मायक्रोन्युट्रिन असतात, ह्युमिक ॲसिड आहे, ट्रायकोडर्माचा वापर आहे, तर हे सगळं केलेलं आहे. परंतु वरून कोणत्याच प्रकारचं बुरशीनाशक किंवा कोणत्याच प्रकारचं जे रासायनिक औषध आहे किंवा त्याला काय म्हणू आपण विष जे आहे तर ते त्या केळी पिकाला आपण दिलेलं नाही. आणि रासायनिक जे फवारे असतात तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष असतं किंवा मोठ्या प्रमाणात रसायन असतं जे आपल्याला अपायकारक आहे. परंतु रासायनिक खतं जी आहेत ती जमिनीतून दिल्या जाते. आणि जमिनीत मी गेल्या 12 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये कधीच कोणत्याच प्रकारचं थिमेटसारखं किंवा एखादं कीटकनाशक वगैरे किंवा रासायनिक बुरशीनाशक हे सगळं सोडत नाही. जमिनीतून जी काही बुरशीजन्य रोगांसाठी मी ट्रायकोडर्मा किंवा PSB जे काही जैविक औषधी आहे तर ती सोडत असतो. त्याच्यामुळे जमिनीचा जो म्हणजे जमिनीत जे अपायकारक बुरशी आहे तर त्याही कंट्रोल होतात आणि जमिनीमधल्या ज्या चांगल्या बुरशी आहे तर त्याही जमीन डेव्हलप करत असताना म्हणजे फायद्याच्या असतात.
1: नक्कीच खूप छान. शेतकऱ्यांनी हे जर ऐकलं आणि अशा पद्धतीने जर शेती करायला सुरुवात केली तर नक्कीच त्यांना नफा राहील. तुम्ही आता म्हणालात की हळद काढल्यानंतर तुम्ही केळी घेतली, परंतु 7 एकरच्या तुमच्या शेतामध्ये तुम्ही नेमकं कशा पद्धतीने विभागणी करता?
0: विभागणीचं असं आहे की 7 एकर शेतामध्ये 6 ड्रीपचे वॉल आहे. म्हणजे 1.25 एकर किंवा 1.15 एकर असे 6 भाग केलेले आहे. आणि त्या 6 भागामध्ये मधले 2 भाग वेगळं पीक, 2 भाग वेगळं पीक आणि 2 भाग वेगळं पीक असं करून ते मॅनेज असतं. जसं आता माझ्याकडे आता 3 एकर केळी आहे, उरलेल्या क्षेत्रामध्ये यावर्षी हळद आहे. आता हळद संपल्यानंतर मला इकडे जे 3 एकर केळीचं पीक आहे तर हे संपल्यावर तिथे केळी लावायची आहे. त्याच्यामुळे एखादं फळबागेचं पीक आता लावता येणार नाही. म्हणून त्या 4 एकर क्षेत्रामध्ये यावर्षी आता मी तुरीची लागवण करणार आणि इकडे जे 3 एकर क्षेत्र आहे केळीचं तर हे संपलं, याचे 2 खोडवे, एक मुख्य पीक आणि 2 खोडवे संपले की दुसऱ्या भागामध्ये केळी लावणार. मग त्या दुसऱ्या भागामध्ये केळी लावली तर इकडचं जे 3 एकर क्षेत्र खाली होईल, इकडे हळद लावेल. तर जवळपास पुढच्या 2 ते 3 वर्षाचं माझं प्लॅनिंग असतं की नेमकं काय लावायचं आहे आणि ते बदलत नाही. म्हणजे इतकं नियोजन तर पाहिजेच की यावर्षी आपण एखादं पीक घेतोय तर पुढच्या 1-2 वर्षात त्या क्षेत्रात काय पीक घेणार आहे हे सगळं प्लॅनिंग आपण करायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला यश येईल.
1: नक्कीच. तुम्ही केळीबद्दल तर सांगितलं, परंतु हळद पिकाविषयी काय सांग?
0: हळद पिकाचं असं आहे की बऱ्याचदा शेतकरी बांधव म्हणतात की बा हळद पीक जे आहे तर ते काढताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढावं लागते, म्हणून शून्य मशागत तंत्राने ते घेता येत नाही. परंतु टिकाशीने खोदणारे जर मजूर आपल्याकडे असेल, आणि ते ठेके पद्धतीने आम्ही आता महागाव तालुक्यातून बोलवतो, तर

0: ह्या पद्धतीने जर ते येऊ शकत असतील तर या तंत्राने ते जे बेड असतात ते तसेच ठेवून आपण आरामात करू शकतो. फक्त एक पावसाळ्यामध्ये मातीची जी भर आहे, कारण कंदवर्गीय पीक असल्यामुळे ते कंद उघडे पडू नये म्हणून मातीची भर देणे हे आलं. तर मातीची भर जरी तुम्ही देत असले तर तो ती जी भर आहे ती मशागतीत मोडणार नाही, ती तुमची गरज आहे, तुमच्या त्या पिकाची गरज आहे. त्या गरजेनुसार तुम्हाला शून्य मशागत तंत्रामध्ये तेवढं लवचिक व्हावं लागेल. परंतु नांगरणी, वखरणी, त्याच्यानंतर रोटावेटर, पुन्हा बेड करा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार खर्चिक आहे. आणि जवळपास ज्या पद्धतीने आजकाल पारंपरिक पिकांचे जे भाव आहे, सोयाबीनचे, कपाशीचे, तर हे भाव आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. तर यावर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आपण काही करू शकणार नाही, परंतु आपला जो उत्पादन खर्च आहे तर तो आपण कमी करू शकतो. शून्य मशागत तंत्रांचा वापर करून पिकाचे अवशेष जमिनीत कुजवून, तणांना जमिनीत कुजवून, किंवा हिरवडीचे जे खत आहे, बोरू आहे, ढिंचा आहे, हे जमिनीत कुजवून आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो. सेंद्रिय कर्ब जर वाढवला तर आपल्याला रासायनिक फवाऱ्यांचा कमी वापर करावा लागेल. त्याच्यानंतर जे रासायनिक खतं आहे जे जमिनीतून आपण पोत्याने टाकतो, तर ते जे खतं आहे तेही आपल्याला कमी लागतील. आणि आपला जो उत्पादन खर्च आहे तर या तंत्राने तो उत्पादन खर्च वाचणार आहे. आणि आपला जो त्रास आहे, मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, हा सगळा वाचणार आहे. तर त्यामुळे मग जे आपलं जे उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नात भर पडेल. निंदनाचाच खर्च खूप आहे आजच्या काळामध्ये. जर तुम्ही कपाशीसारखं एखादं पीक घेतलं तर खूप निंदनाचा खर्च असतो. तर तो आणि मजूर मिळेन असं झालं आहे. मग वेळेवर 350-350 रुपये मजुरी आपण देऊन शेतकरी बांधव मजुरांना घेऊन येतात. त्यांच्या गाड्यांचे भाडे, आजकाल मजूर जे आहे ते पैदल येत नाही, त्यांना गाड्या हव्या असतात, त्या गाड्यांचे भाडे. तर ह्या सगळ्या गोष्टींना या शून्य मशागत तंत्राने जे आहे तर ते फाटा दिलेला आहे. आमच्या वाईहतोल्यामध्ये यावर्षी कपाशीसारखी पिकंही न निंदता तणनाशकाच्या भरोशावर घेणारे शेतकरी आमच्याकडे आहे. आणि आमचा तोच प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी निंदनसारखे जे प्रकार आहेत ते आता बंद करावे. डवरणीसारखे, कारण डवरणीवरही खूप एनर्जी जी आहे ती शेतकरी बांधवांची होते. तणच जर नसेल शेतामध्ये तर डवरणी करण्याची काहीच गरज नाही. एखाद्या आपल्या घरी एखादी कॅरी असते त्याच्यात आपण फुलं झाडं लावतो, तिथे कुठे मातीची उखरी आपण देतो, तिथं तशीच राहते वर्षानुवर्षे. जंगलातलं एखादं फळाचं झाड असेल, बोराचं झाड असेल, त्याला थोडी कुठे आपण उखरी देतो. परंतु धुऱ्यावरचं जे झाड असते ते आपल्या जमिनीतल्या शेतातल्या रासायनिक खतं किंवा इतर मशागतीच्या झाडापेक्षा त्या झाडाला झाडावर रोग नसतं किंवा त्या झाडाला इतर कोणत्याच प्रकारचे बुरशीजन्य आजार होत नाही. म्हणून
1: नक्कीच तुमच्यासोबत बोलताना इतकं पॉझिटिव्ह वाटतं. आणि लिटरली एक प्रॉपर मॅनेज करत आहात सगळ्या गोष्टी. जसं तुम्ही म्हणाला 2-3 वर्षाचं प्लॅनिंग तुम्ही आत्ताच करून ठेवत आहे, त्याविषयीची सगळी माहिती, जागरूकता जर प्रत्येक शेतकऱ्याने ठेवली तर नक्कीच तो यशस्वी होईल. सर, जाता जाता मला सांगाल की तुम्ही आता हे शून्य मशागत पद्धतीने करत आहात, तुमचा सक्सेस रेट पण छान आहे. सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही शून्य मशागत पद्धतीने शेती करायला कशाप्रकारे सांगाल, आणि त्याचबरोबर जे पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत आणि स्पेशली युवा वर्ग अजूनही तुमचं शिक्षण इतकं झालेलं असून तुम्ही शेती करत आहात, तर युवा वर्गांना तुम्ही काय सांगाल?
0: सर्वात प्रथम जेव्हा शून्य मशागत तंत्राची सुरुवात करायची आहे तर शेतकरी बांधवांना विनंती राहील की अर्ध्या किंवा पाव एकरावर हा प्रयोग करावा. तणनाशकाचा वापर कसा करायचा याचं शिक्षण घ्यावं. अधिक माहितीसाठी जर तुमची परवानगी असेल तर मी माझा मोबाईल नंबर जे आहे ते प्रेक्षकांना देऊ इच्छितो. 94-04-08-26-40, पुन्हा एकदा 94-04-08-26-40 या मोबाईल नंबरवर ज्यांना कोणाला शून्य मशागत तंत्राने शेती करायची आहे आणि आपला जो खर्च आहे तो कमी करायचा आहे त्या शेतकरी बांधवांनी मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर अर्ध्या आणि पाव एकरापासून सुरुवात करून मित्रांनो, तुम्ही हे जे तंत्र आहे तर ते तुमच्या पूर्ण शेतामध्ये हळूहळू तुम्ही अवलंबवू शकता. याच्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि संयम असणं खूप आवश्यक आहे. पारंपरिक शेतीमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट आणायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे, म्हणजे शेणखत जुन्या काळात होतं, त्याच्यामुळे जमीन जी आहे ती भरभरून उत्पादन द्यायची. परंतु आता आपण काय करतो की कपाशी संपली की लगेच त्याच्यावर तीळ लावतो, मग पुन्हा तीळ संपली की मग सोयाबीन, मग पुन्हा चना, मग पुन्हा भुईमुग. म्हणजे पिकांची फेरपालट जरी आपण करत असलो तर जमिनीला आपण आराम देत नाही आहोत, जमिनीला वापस आपण काहीच देत नाही आहोत. आणि आपला जो हव्यास आहे हा वाढलेला आहे. तर कुठेतरी 10 एकर क्षेत्र असेल तर 2-3 एकर क्षेत्र दरवर्षी जे आहे हिरवडीचं खत करणे किंवा त्याच्यात तण वाढून ती कुजवणे, पिकांचे अवशेष कुजवणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे. आणि युवा वर्गाने शेती करणं ही फार काळाची गरज झालेली आहे. बरेचसे जे युवक आहे तर हे शेतीकडे वळताना दिसत नाही आहे किंवा शेतीमध्ये त्यांचा इंटरेस्ट नाही आहे. ते मेट्रो

0: सिटी किंवा बाहेरच्या ठिकाणी 8-10 हजार रुपयात काम करायला तयार आहे, पण आपल्या शेतामध्ये काम करायला तयार नाही आहे. ही आपल्या समाजाची शोकांती का राहील? युवा वर्गांना पुन्हा एकदा मी विनंती करू इच्छितो की जर शेतीत राबलं किंवा शेतीमध्ये जर आपण खरंच नियोजन चांगलं केलं तर अगदी कमी मेहनतीमध्येही खूप चांगल्या पद्धतीने शेती होऊ शकते आणि शेती नफ्याची करता येते.
1: नक्कीच खूप छान शेती नफ्याची करता येते हे खूप सुंदर बोलला सर तुम्ही. धन्यवाद सर, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओवर आलात आणि शून्य मशागत पद्धतीने बरेचसे तुम्ही पीक लागवड केलेले आहेत याविषयी तुम्ही माहिती समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना दिली, त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.
0: आकाशवाणीने मला इथे पुन्हा एकदा चान्स दिला, शिवानी मॅडमनी सुद्धा मला इथे बोलावून माझं जे शून्य मशागत तंत्राचं जे काही तंत्र आहे ते प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मॅडम.
2: आत्ताच आपण शून्य मशागत पद्धती याविषयी प्रगतिशील शेतकरी नौशाद खान पठाण यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, शेती व्यवसायामध्ये महिलासुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत, मेहनत करताहेत. अलीकडे आपण सेंद्रिय शेतीविषयी फार ऐकतो आणि त्याची मागणीसुद्धा आहे. सेंद्रिय पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये पोषणमूल्य जास्त प्रमाणात असतात असं सांगितलं जातं. तेव्हा आज सेंद्रिय शेती करणाऱ्या कोटंबा तालुका बाभुळगावच्या स्वातिताई शेंडे यांची मुलाखत ऐकूया. मध्ये कोटंबा तालुका बाभुळगाव येथील सेंद्रिय शेती करणाऱ्या आमच्या मैत्रीण स्वाती प्रवीण शेंडे या आलेल्या आहेत. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत त्यांच्या अनुभवांविषयी. स्वातीताई नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: स्वातीताई आम्हाला हे सांगा की तुमच्याकडे शेती किती?
3: मॅडम माझ्याकडे शेती 5 एकर आहे.
2: स्वतः घेतली आहे की आधीचीच?
3: नाही आधीचीच आहे, माझ्या सासऱ्यांच्या याच्यातली.
2: कुटुंबात कोण कोण असतं?
3: माझ्या कुटुंबात माझे सासू सासरे आणि 2 मुलं आम्ही दोघं.
2: आणि मग 5 एकर शेती जी आहे तर आधी कोणती पिकं घ्यायचे तुम्ही?
3: आधी कापूस तूर सोयाबीन हे पारंपरिक पीक होते. आणि मग त्याच्यानंतर आता 15 वर्ष झाले तर आम्ही नदीवरून मोटर पंप घेतलं आणि आम्ही त्या पाण्यामुळे म्हणजे 4 पिकं घेत असतो वर्षातून. हां तर वर्षातून मग कपाशीला पाणी देतो आम्ही, सोयाबीन लावतो, त्याच्यानंतर चणा गहू आणि भाजीपाला. आता माझा 20 महिलांचा आत्मांतर्गत सेंद्रिय आणि माझ्या समूहाचं नाव आहे इंद्रायणी. या समूहाची मी अध्यक्ष आहे आणि या आत्मांतर्गत मला एवढं काही म्हणजे सपोर्ट मिळालेला आहे कारण आमच्या पाठीमागे घाटे सर सततच राहते तर त्यांनी मला त्यांच्या डिपार्टमेंटमधून 2 किलो धणे दिले होते. हां तर 2 किलो धणे मी ते माझ्या शेतात पेरले तर मला 5 क्विंटल धणे झाले. हो तर त्याच्यापासून मग मला असं काहीतरी सुचलं तर माझी पहिलेच म्हणजे उमेदमध्ये कृषी सखी म्हणून निवड झाली होती. तर कृषी सखी निवड झाली तर त्याच माध्यमातून घाटेसर येऊन यांनीसुद्धा कृषीमित्र कृषी विभागाला निवड केली होती. हां त्यामधूनच मग आम्हाला परसबागेचं बियाणं दिलं आणि धणे दिले. धणे 5 क्विंटल झालं पण काहीतरी म्हणजे अशी म्हणजे हे आली मनात कल्पना का आता हे एवढे मोठे धणे तर आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं करत आहे पूर्ण आणि कृषी सखी असल्यामुळे घण जीवामृत द्रव जीवामृत जीवामृत निमास्त्र दशपर्णी निंबोळी अर्क हे सर्व करून आपण शेतकऱ्यांना तर देतोच पण आपणसुद्धा कमी खर्चात आपणसुद्धा शेती केली पाहिजे कारण मी जर स्वतः शेती करेल तर माझ्या 20 महिला माझ्या पाठीमागे राहील कारण त्यासुद्धा खर्चात बचाव करेल कारण निसर्ग हा कधी आपल्याला दगा देतो तर याचं काही सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे माझ्या ज्या 20 महिला आहेत त्या माझ्या पाठीमागे आहे आणि त्यासुद्धा शेती करते आणि मी तर पूर्णपणेच करते त्या एकर करते. हो तर याच्यापासून खूप आम्हाला फायदा आहे.
2: स्वातीताई तुम्ही आता निंबोळी अर्क आणि बीजामृत वगैरे सांगितलेलं आहे हे सगळं बनवण्याचं तुम्ही प्रशिक्षण कुठे घेतलं?
3: मी कृषी सखी आमच्या उमेदमध्ये निवड झाली माझीवाली तर आम्हाला मोठमोठे म्हणजे प्रशिक्षण देणारेवाले आले होते बाबुळगावला पंचायत समिती आमच्या ऑफिसमध्ये. डांगे सरांनीच आम्हाला हे प्रशिक्षण दिलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे प्रशिक्षण आहे तिथे तिथे आम्हाला सुद्धा पाठवलेलं आहे.
2: आता हे जे तुम्ही सेंद्रिय शेती म्हटलं आहे तर सेंद्रिय शेती करण्यासाठी काय काय वापरतात?
3: सेंद्रिय शेती करण्यासाठी घण जीवामृत

0: जे आम्ही उन्हाळ्यात खत पूर्ण करून ठेवतो तर ते त्याचं खत पूर्ण आम्ही एका म्हणजे सावलीत ते पूर्ण गोण्या भरून ठेवतो आणि तेच म्हणजे जेव्हा पावसाळा येते तेव्हा ते खत शेतात फेकून द्यायचं तर ते एक घनजीवामृतचा प्रकार झाला. पण जेव्हा पीक आपण लागवड करतो बीज प्रक्रिया सुद्धा आणि उगवण क्षमता तपासल्याशिवाय हे सुद्धा आम्ही म्हणजे बियाणं जमिनीत टाकत नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही पीक 15 दिवसापासून आपलं झालं का द्रव जीवामृत तयार करतो आणि तेच आम्ही 15-15 दिवसांनी त्याचे डोजेस दिल्या जातो.
1: पिकात आता घनजीवामृत बनवायसाठी घटक कोणते वापरतात?
0: घनजीवामृत बनवायसाठी आम्ही 5 एकर माझी शेती आहे तर मी 7 क्विंटल खत घेते आणि 2 किलो बेसन घेते. कोणते म्हणजे आपले तूर डाळपासून फक्त चणा डाळीचं नाही कडधान्य ते आणि गूळ घेते 2 किलो आणि गोमूत्र 25 लिटर. हां तर हे साहित्य सर्व एकत्र करून त्यापासून आम्ही घन जीवामृत तयार करते.
1: आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे उपलब्ध होतात?

0: टाकत नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही पीक 15 दिवसापासूनचं आपलं झालं का द्रव जीवामृत तयार करतो आणि ते तेच आम्ही 15-15 दिवसांनी त्याचे डोजेस दिल्या जातो.
1: पिकात आता घनजीवामृत बनवायसाठी घटक कोणते वापरतात?
0: घनजीवामृत बनवायसाठी आम्ही 5 एकर माझी शेती आहे तर मी 7 क्विंटल खत घेते आणि 2 किलो बेसन घेते. कोणते म्हणजे आपले तूर डाळपासून, फक्त चणा डाळीचं नाही, कडधान्य ते, आणि गूळ घेते 2 किलो आणि गोमूत्र 25 लिटर. हां, तर हे साहित्य सर्व एकत्र करून त्यापासून आम्ही घनजीवामृत तयार करते.
1: आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे उपलब्ध होतात?
0: ह्या आम्हाला म्हणजे गूळ हा कसा दुकानातून आणावं लागते, पण बेसन आणि गाईपासून ते गोमूत्र आणि खत तर आमच्याच घरी राहते गाडीपासून.
1: तर मग म्हणजे तुम्ही पशुपालक सुद्धा आहात?
0: हो मॅडम.
1: किती जनावर आहे?
0: माझ्याकडे एकच गाय आहे.
1: हो,
0: शेणखत तुम्ही हो जमा करतो.
1: आता हे सांगा स्वातीताई, की तुम्ही जे सांगितलंय की उत्पादन शेतीमध्ये तुम्ही घेता सेंद्रिय शेती, कोणती पिकं घेता?
0: माझ्याकडे 1/2 एकर मिरची आहे. दरवर्षी मी मिरची लावतो आणि जो आत्मांतर्गत मला भाजीपाल्याचं बियाणं मिळते तर तेसुद्धा मी बियाणं पूर्ण माझ्या शेतात टाकतो, त्याच्यापासून मी भाजीपाला घेतो सेंद्रिय. तर हे माझ्याच गावात शुक्रवारला बाजार राहते, त्याच्यात विकतो, नाही तर माझ्या शेतातूनच भाजीपाला असा गेला जाते. पण आता मी कांदा लागवड केली आहे, लसूण केली आहे, 1/2 एकर मिरची आहे, पालक आहे, मेथी आहे, सांबार आहे, हे पूर्ण 1-1.5 एकरमध्ये मी लागवड केलेली आहे. आणि जिथे जिथे प्रदर्शनी राहिली, आमची उमेदची महालक्ष्मी सरस मुंबईला होती मागच्या वर्षीपासून, मी मुंबईला आणि कृषी विभाग च्या याच्यात यवतमाळला आलेली आहे आणि आत्तासुद्धा मी यवतमाळला प्रदर्शनीला आलेली आहे. तर मी मिरचीपासून ठेचा बनवते आणि मिरचीपासूनच मिरची पावडर आणि हळद, हे सुद्धा हळदसुद्धा आहे माझीवाली, तर जास्त नाही आहे. म्हणजे आम्ही 5 वईत लावलेली आहे फक्त स्वतःच्या घरच्यापुरती, म्हणजे आपण ऑर्गॅनिक करतो बा तर मग हेच आपण आपल्यापुरती आणि थोडीशी विक्रीसाठी. हो, आणि धणेसुद्धा, धणे पावडरसुद्धा तयार मी घरीच करतो, मसाल्याची चक्कीसुद्धा आहे माझ्याकडे. हो,
1: तुम्ही जे 5 एकरामध्ये हे विविध उपक्रम तुम्ही राबवत आहे, तर मग या उपक्रमांना खर्च किती येतो?
0: खर्च फक्त मला निघण्यासाठी
1: चांगल्या पद्धतीने हा संदेश दिलेला आहे की सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. आपण आपले अनुभव आम्हाला सांगितले. मी आकाशवाणीच्या वतीने आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद ताई.
1: सेंद्रिय शेती करणाऱ्या कोटंबा तालुका बाभुळगाव येथील महिला शेतकरी स्वाती शेंडे यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंगला माळवेचा नमस्कार.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

आकाशवाणी गायक वृंद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कानू घोष आणि गीतकार मधुकर अरकडे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 झाले आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: श्रद्धा मुखेडकर, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं. 2 दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांची ही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIIB या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 कमान कोसळली, मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका

विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला. 3:30 वाजता सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं पहिल्या डावात आत्तापर्यंत 200 पार केला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. याबरोबरच

श्रोतो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतृ दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.